पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: काही गुज गोष्टी आणि बहारदार गाणी ऐका रेडिओ निगर सोबत. ऐकत रहा रेडिओ निगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अंजली भिडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय एफ ब्लॉक श्री टाइल्स चौक न्यू अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहमदनगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि सकाळचे 7 वाजलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि त्याचबरोबर आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि फायनली सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली. 1 तारीख आहे सप्टेंबर महिन्याची, 1 सप्टेंबर 2024 आजची तारीख आणि अर्थात वार आहे मंगळवार. आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात एका संस्कृत श्लोकानं. कालो गच्छती धीमताम, अर्थात काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम व्यसनेन न मूर्खाणा निद्रया कलहेन वा. विद्वानांचा वेळ कशामध्ये जातो तर काव्य करणं, शास्त्र आणि मनोरंजनामध्ये आनंदाने जातो. ते यामध्येच वेळ घालवतात तर मूर्ख व्यक्तींचा वेळ हा व्यसन, झोप आणि भांडणांमध्ये वाया जातो. या श्लोकामध्ये विद्वान व्यक्ती आणि मूर्ख व्यक्ती, मूर्ख लोकांच्या वेळेचा उपयोग कसा वेगळा वेगळा आहे हे सांगितलंय. विद्वान लोक आपला वेळ काव्यामध्ये, शास्त्रामध्ये, ज्ञानवर्धक चांगल्या गोष्टींमध्ये घालवतात, त्यामुळे त्यांचं आयुष्य समृद्ध होतं. आणि या उलट अशी व्यक्ती आहे की जी वेळ आपला आळसामध्ये घालते, व्यसनांमध्ये घालते, भांडणांमध्ये घालते, व्यर्थ वादांमध्ये घालते, ती व्यक्ती मूर्ख आहे. म्हणूनच कालो गच्छती धीमताम असं या संस्कृत सुविचारामध्ये म्हटलेलं आहे. आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. सप्टेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि ऑलमोस्ट काही दिवसानंतरच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. सो हे वेद जे आहेत ते आपल्याला हळूहळू लागत आहेत आणि सप्टेंबर महिना सुद्धा तितकाच आनंदानं आणि उत्साहानं भरलेला असणार आहे. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत. आणि सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरुगुणानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. आपणाकरिता शहाणे होती ते सहजची सोय धरती, जाणतेपणाची महंती ऐसी असे. आपलं कल्याण जे इच्छितात किंवा एखाद्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं चांगलं झालेलं बघतो त्यांना, आणि स्वाभाविकच अशा महंतांचा आश्रय घेणं आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचं असतं. ज्ञानाची महती ही अशी थोर आहे इथे असं सांगितलेलं आहे. जाणतेपणाची महंती ऐसी असे, म्हणजे ज्ञानाची महती जी आहे किंवा जाणतेपणाची जी महती आहे ती या महंतांमध्ये आहे आणि ती थोर आहे असं या सार्थ दासबोधातील निरूपणात सांगितलंय. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया. तनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

0: गुमंतर खाटल्यावर
1: नको मला घ्या वाटते नको नको नको मला घ्या वाटते
2: भाई यो आलो बघ मला घ्या मला घ्या।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

आपण ऐकताय स्नेहल यांचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया सार्थ दासबोधातील निरूपणानं आणि पुढचा निरूपण आपल्याला काय सांगतंय. राखो जाणे नित्य न्याय नकरी नकसवी अन्याय कठीण प्रसंगी उपाय करू जाण. महंत व्यक्ती ही नीती न्यायानं वागत असते आणि ती स्वतः कधीही अन्याय करत नाही, समोरच्या व्यक्तीचाही अन्याय करत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून सुद्धा तो अन्याय करून घेत नाही अशी ही महंत व्यक्ती आहे जिचं वर्णन स्वभाव गुणधर्माचं इथे केलेलं आहे. कठीण प्रसंगी काय उपाय करावा किंवा कठीण प्रसंगामध्ये काय करायला हवं हे सुद्धा अचूक व्यक्ती जाणतो, तो असतो महंत. आणि महंतांचं वर्णन जे आहे ते यामध्ये केलेलं आहे. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहल ऐसे लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरच अंतरंग या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्यासोबत आणि सार्थ दासबोधाचे निरूपण आज आपण जाणून घेतोय आणि महंताची गुण वैशिष्ट्ये स्वभाव गुणधर्म आपण आज जाणून घेतो आहोत आणि पुढे असं म्हटलेलं आहे ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. अशा लक्षणांचा जो पुरुष आहे जी व्यक्ती आहे तो अनेक जणांचा आधार आहे. म्हणजे जी व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं कल्याण इच्छिते, चांगल्या गोष्टी इच्छिते, नीतीन्यायानं वागते आणि कोणालाही अन्याय करत नाही आणि कोणी करत असेल तर त्यालाही करू देत नाही, अशा लक्षणांची व्यक्ती, अशा लक्षणांचा तो पुरुष जो अनेक व्यक्तींचा आधार ठरतो. रामदास स्वामी इथे म्हणतात की रघुनाथाच्या अंगी असणारे हे गुण जर महंतामध्ये असेल तर त्याला महंत म्हणून घ्यावं. आणि हा द सार्थ दासबोधातील निरूपण होता. या निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

கொம்பிட தங்கையாச்சும் கொடுத்தேன்.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय नगर स्वयंतरंग. या कार्यक्रमात आरजे अनुला आणि महत्वाच्या काही घडवणींकडे वळूयात. मराठा आरक्षणासंदर्भातील महत्वाच्या अपडेटकडे वळूयात. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून उपोषणाला सुरुवात केली आणि आज 3 दिवस पूर्ण झालेत. मराठा समाजाला 12 सप्टेंबर पर्यंत मुंबईमध्ये पोहोचण्याचं आवाहन हे मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. आझाद मैदानावर न जाता मित्र किंवा नातेवाईकांकडून राहून तयारी करा. पोलिसांनी तुम्हाला जर उचलून नेलं तर बिनधास्त पोलीस स्टेशनला जा, उलट तिथे तुमची चांगली सोय होईल असं त्यांनी सांगितलं. आणि स्वतःही उपोषण न सोडता मुंबईमध्ये जाणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय. सरकारकडून कुठलाही संपर्क अजूनही साधलेला नाहीये. 3 दिवस उपोषणाला पूर्ण झालेले आहेत आणि मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे की तुम्ही 12 सप्टेंबर पर्यंत मुंबईमध्ये यावं. अजूनही महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: तर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. शाला स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण वाहणार आहोत आणि राज्यामध्ये ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळांमध्ये आता नवीन शैक्षणिक वर्षापासून वर्षातून 4 वेळा माता पालक शैक्षणिक मेळावा आयोजित करण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळांमध्ये हे लागू होईल असं सरकारनं स्पष्ट केलंय. शिक्षण आयुक्तांनी याबाबतचा निर्णय जाहीर केलाय. जुलै ऑक्टोबर जानेवारी आणि एप्रिलच्या पहिल्या शनिवारी हे आयोजन केलं जाईल. अशैक्षणिक कामांचा भार वाढत असल्यानं शिक्षण संघटनांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक योजनांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे आणि माता पालकांना ही दिली जाणार आहे. माता पालक शैक्षणिक मेळाव्याचा हे मुख्य उद्देश हेच आहे की पालकांपर्यंत मुलांची प्रगती असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या शैक्षणिक योजना असतील या पोहोचाव्यात. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लागू केलं जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी परेश मुकाशी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहल एस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. नागपुरामध्ये 18 नामांकित शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला 31 ऑगस्ट रोजी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली होती. आणि याच पार्श्वभूमीवर नागपुरामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व्यवस्थापनानं शाळांना सुट्टी जाहीर केली होती. पोलिसांनी सगळ्या ठिकाणी BDDS पथकाद्वारे कसून तपासणी काल केली आहे. कोणतीही संशयास्पद अजूनही वस्तू आढळलेली नाही, पण हा मेल बांगलादेश आणि फ्रान्समधून आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. नागपुरामध्ये 18 नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी दिली आहे, त्यामुळे आपल्या भारतामधील आणि महाराष्ट्रामधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे. बंदोबस्त मात्र तैनात करण्यात आला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, माझे नाव सौ सविता सुनील शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहलयस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आर्जन तुमच्यासोबत आहे नगरसेन तरंग या कार्यक्रमामध्ये. यंदाचा गणेशोत्सव 12 दिवसांचा आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेला आहेच, आणि आता 1 सप्टेंबर आजची तारीख आहे, त्यामुळे आपल्या या अशा गणपती बाप्पाच्या आगमनाला अगदी काही मोजके दिवस राहिलेले आहेत. आणि यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबईमधल्या गणेश मंडळांना मुंबईचं जिल्हाधिकारी कार्यालय यांनी 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर लावण्यासाठी परवानगी दिली आहे. ध्वनी क्षेपक लावण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामुळे विसर्जन असेल, काही सांस्कृतिक कार्यक्रम उशिरापर्यंत मुंबईमध्ये पार पडता येणार आहेत. गणेशोत्सवाचा 2रा दिवस 15 सप्टेंबर, 5वा दिवस 18 सप्टेंबर, गौरी विसर्जन 19 सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर या 4ही दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. मुंबईमध्ये विविध सणांसाठी वर्षातील 15 दिवस स्पीकर लावण्यासाठी परवानगी शासनानं दिली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कर आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण काही महत्वाच्या घडामोडींकडे वळत आहोत आणि त्याचबरोबर आता बनावट पैठणीसाठी जी फसवणूक होतीये त्यासाठी आता वस्त्रोद्योग मंत्रालयानं पैठणीवर बारकोड आणि लोगो देण्याची नवीन योजना राबवली आहे. आपण सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वेगवेगळ्या कारवाया बघत आहोतच आणि त्याचबरोबर अन्नामध्ये भेसळ असेल, औषधामध्ये जर भेसळ असेल तर त्या बाबतीत कठोर कारवाई केली जाते. पण आता साड्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा वस्त्रोद्योग मंत्र्यांनी माहिती दिली आहे. पैठणीवर आता बारकोड येणार आहे त्यामुळे ओरिजिनल पैठणी कुठली आणि त्याचबरोबर डुप्लिकेट बनावट पैठणी कुठली हे ओळखणं सोपं होणार आहे. बनावट पैठणीची अनेक ठिकाणी फसवणूक केली जाते आणि ही रोखण्यासाठी आता वस्त्रोद्योग मंत्र्यांनी पैठणीवर बारकोड आणि लोगो देण्याची नवीन योजना राबवली आहे. पंढरपुरामध्ये मंत्री संजय सावकारे जे वस्त्रोद्योग मंत्री राज्याचे आहेत त्यांनी ही माहिती दिली. या बारकोडमुळे वापरलेला धागा कुठला आहे, ही पैठणी कुठल्या गावात तयार झाली, कारागिरांची सुद्धा संपूर्ण माहिती या बारकोडवर ग्राहकांना मिळते. पैठणीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि कारागिरांची संख्या वाढवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न विभागाकडून केले जात असल्याचं स्पष्ट केलंय. एक पैठणी तयार करण्यासाठी साधारण 20 ते 30 दिवस एवढा कालावधी लागतो आणि यासाठी अवेअरनेस करण्यासाठी किंवा पैठणीचं उत्पादन आणि कामगारांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय वस्त्रोद्योग विभागाकडून घेण्यात आला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर सेंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे वळूयात. जगामध्ये प्रमुख तेल उत्पादकांपैकी एक असलेला रशिया युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे पेट्रोलच्या तुटवड्याचा सामना करतोय. या हल्ल्यामुळे त्याच्या अनेक रिफायनरीजच्या उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. देशांतर्गत पुरवठा सुद्धा घटला आहे. आता रशिया भारत तुर्की आणि मोरोक्कोकडून पेट्रोल आयात करत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये रशियाची सागरी मार्गाने होणारी पेट्रोल आयात दररोज विक्रमी 25 लाख बॅलरवर पोहोचली होती. भारतानं गेल्या 2 महिन्यामध्ये 10 लाख बॅरल पेट्रोल रशियाला पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे जगातील मोठा तेल उत्पादक रशिया भारताकडून पेट्रोल मागवतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

धग तिथं धग तिथं धगिना तीन धगिना तीन धग तिथं।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचे अंतरंग। या कार्यक्रमात मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। नेपाळ चीन सीमेवर जो अचानक आलेला विनाशकारी महापूर आहे, या संदर्भात महत्त्वाच्या काही अपडेट। अनेक महाराष्ट्रातील भारतातील नागरिक जे आहेत ते नेपाळ प्रलयामध्ये अडकल्याचं दिसतंय। नेपाळ प्रलयात इमिग्रेशन इमारतीमध्ये मुंबईचे डॉक्टर आणि 60 पर्यटक ट्रॅप झालेत। रिचार्ड ट्रॅव्हल्स यांनी ही माहिती पोहोचवली आहे। अचानक झालेल्या विनाशकारी महापुरात नेपाळ चीन सीमेवरच्या इमिग्रेशन इमारतीमध्ये मुंबईचे डॉक्टर मिलिंद चितळे यांच्यासह महाराष्ट्रातील 60 पर्यटक आणि त्यांचे परदेशी मित्र इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेत। रिचार्ड ट्रॅव्हल्सने ही माहिती पोहोचवली। 50 ते 60 फूट उंच साचलेल्या चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सर्व जणांच्या वाचण्याची शक्यता धूसर होत असल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। नेपाळ आर्मीकडून बचाव कार्य सध्या सुरू आहे। हे पर्यटक कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेले होते आणि भारतातील अनेक यात्रेकरू यामध्ये होते। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं। त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात। पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो। उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: Megtesz néha leszlók a Mediamrádió Nagar 90.4 FM, a Vász Tumsza Nagyarszi Antarangi Jákarikrama. Shruti ho namaskar. Nepal madhe jo vinashakari pralay zala ahe tya puratun Tamil Nadu se 21 tirthakshetra se paryatak balambal bachavle ahet ani te Bharatamadhe paratle ahet. Eka paryatakana dilelya anubhavacha mahitinusar tyanche vahan Bharatiya dutavasajavar adakle hote ani sarva avghe 5 foot ikde tikde zale aste tar sarva jan vahun gele aste ase sangnyat ala. याच दरम्यान रत्नकुमार आणि त्यांची पत्नी पुंगुजली यांची साडीची दोरी बनवून चिखलामध्ये अडकलेल्या 4 ते 5 महिलांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचा अनुभव सुद्धा त्यांनी सांगितला. या पुरामुळे आतापर्यंत 724 जणांचा मृत्यू झाला असून 2500 लोक अजूनही या विनाशकारी पुरामध्ये बेपत्ता आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: ऐकताय स्नेहा लयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहा लयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. श्रोते हो, महत्वाच्या काही घडामोडींकडे वळूयात. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल 1B पुनर्विकासासाठी 15 जानेवारीपासून 2027 हा भाग बंद केला जाणार आहे. मुंबई विमानतळानं T1B टर्मिनल हा बंद करण्याचं 15 जानेवारीपासून ठरवलंय. प्रवाशांचा भार आता नवी मुंबईमध्ये हलवला जाणार आहे. 50 लाख प्रवाशांची वाहतूक टर्मिनल 2 हलवली जाईल असं विमानतळ प्रशासनानं सांगितलं. टर्मिनल 2 भार कमी करण्यासाठी येणाऱ्या 1 ऑक्टोबरपासून वर्षाला 50 लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांची क्षमता नवी मुंबई विमानतळाकडे वळवली जाईल. नवी मुंबईत कार्गो विमान सेवेनंतर आता प्रवासी सेवेला सुद्धा मोठी चालना मिळते आहे. भविष्यात नवी मुंबई विमानतळावर प्रवासी सेवा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: आपण ऐकता स्नेहा द्यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहा द्यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर संतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण महत्वाचे अपडेट जाणून घेत आहे. गणेशोत्सव लवकरच येतो आहे आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझ्मा आणि लेझर किरणांचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणामध्ये मंडळी याचा वापर करतात आणि हा आरोग्याच्या दृष्टीनं लेझर किरण आणि प्लाझ्मा अक्षरशः घातक आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी पूर्णपणे यावर बंदी घातली आहे आणि हा एक चांगला निर्णय आहे. ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं काटेकोर पालन करण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप गेल यांनी याबाबत स्पष्ट केलंय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर आणि कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी गणेशोत्सवामध्ये प्लाझ्मा आणि लेझर वापरायला पूर्ण बंदी घेतली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसेवन तरंग. या कार्यक्रमात श्रोते हो स्वागत. समृद्धी महामार्गा संदर्भातल्या महत्वाच्या अपडेटकडे वळूयात. समृद्धी महामार्गावर CCTV बसवण्याच्या कामामुळे वाहतूक बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर समृद्ध महामार्गावर सिन्नर इगतपुरी इंटरचेंज दरम्यान ITMS अंतर्गत CCTV साठी ग्रँटी बसवण्याच्या कामासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक समृद्धी महामार्गाची बंद करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सिन्नर भाववीर इंटरचेंज दरम्यान 31 ऑगस्टला हा वाहतुकीचा मार्ग बंद होता आणि आता आज 1 आणि 2 सप्टेंबरला मुंबई दिशेची वाहतूक दुपारी 12 ते 1 आणि नागपूर दिशेची वाहतूक 3 ते 4 या वेळामध्ये हा मार्ग बंद राहील. दुसऱ्या टप्प्यात भाववीर आणि इगतपुरी दरम्यान 4, 5 आणि 7 सप्टेंबरला याच वेळी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: पण एकदा स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्या सोबत. महाराष्ट्रामध्ये आणखी एक परीक्षा रद्द करण्यात आली आहे. क्लर्क पदाची टायपिंग टेस्ट आता पुन्हा होणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय. मुंबई उच्च न्यायालयानं लिपिक पदासाठी घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल टेस्ट रद्द करण्याचे आदेश दिले. आता या परीक्षेसाठी नव्यानं अधिसूचना तयार करण्यात येणार असून यानंतर परीक्षेच्या नवीन तारखा सुद्धा विद्यार्थ्यांना जाहीर करता येणार आहे. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि या तक्रारी उमेदवारांनी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता राज्यातल्या क्लर्क पदाच्या टायपिंग टेस्टच्या परीक्षा पुन्हा एकदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.
3: हॅलो, आय एम इशिता बोरा अँड यू आर लिस्निंग टू रेडिओ नगर 90.4 एफएम, युअर व्हॉइस.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यांचं लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, सध्या भारतासाठी अशा 219 ग्लेशियरचा धोका विविध तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. आता आपण बघितलं आहोतच की नेपाळमध्ये जो प्रलय झाला त्यामध्ये ग्लेशियर तुटल्यानं अचानक भीषण पूर आला आणि नेपाळमध्ये सध्या आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली. आणि हँगिंग ग्लेशियर जो धोका आपल्या भारतासाठी आणि त्याचबरोबर अनेक 219 ग्लेशियरचा धोका सांगितलेला आहे त्याबाबत आपण बोलूयात. हँगिंग ग्लेशियर म्हणजे नेमकं काय? तर पर्वताच्या तीव्र उतारावर लटकणारा बर्फाचा खूप मोठा विशाल तुकडा किंवा हिमनद. हा अस्थिर होतो आणि तो तुटतो, त्यामुळे भीषण हिमस्खलन होतं आणि पूर येण्याची दाट शक्यता असते. एका अभ्यासामध्ये उत्तराखंडच्या अलकनंद खोऱ्यामध्ये 219 हँगिंग ग्लेशियरची ओळख झाली होती. ते तुटल्यानंतर तिथे वसाहती, रस्ते आणि पायाभूत सुविधांना धोका निर्माण होऊ शकतो असं अनेक तज्ज्ञांचं सध्या म्हणणं आहे. नेपाळमध्ये सुद्धा ग्लेशियर तुटल्यामुळे हा अचानक भीषण पूर आला होता, त्यामुळे ग्लेशियर संदर्भामधल्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

0: आपण ऐकताय स्नेहाल आहे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. आणि श्रोते हो, महत्वाच्या काही घडामोडी आपण जाणून घेतोय. नेपाळच्या पूर महाप्रलयामध्ये 600 अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि नेपाळमधून 143 नागरिक महाराष्ट्रामध्ये परतले आहेत. रेल्वेने 106 नागपूरला आणि मुंबईमध्ये 37 जण उतरल्याचं दिसतंय. दुर्घटनेमध्ये जखमींवर काठमांडूतील शिक्षण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर असे काही भारतीय नागरिक सुद्धा यामध्ये अडकले आहेत आणि त्याचबरोबर जखमींवर उपचार घेण्यामध्ये काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना मदत मिळाली आहे. 106 नागपूरचे लोक पुन्हा आपल्या मायभूमीकडे रवाना झाले तर 37 भाविक हे मुंबईमध्ये आलेत. 106 जण नागपूरला तर 37 नागरिक मुंबईमध्ये पोहोचल्याचं सांगितलंय. मुंबईमधले जे डॉक्टर दाम्पत्य आहे त्यांचा मात्र संपर्क तुटला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही. दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. समृद्धी महामार्गालगत गॅस पाईपलाईन लीक झाल्यामुळे समृद्धी महामार्गाची वाहतूक लीक करण्यात आली. समृद्धी महामार्गालगत चॅनल क्रमांक 451.2 या ठिकाणी गॅस पाईपलाईन लीक झाल्यामुळे परिसरामध्ये काल मोठी खळबळ उडाली. गॅस गळतीमुळे दुर्गंधी पसरली असून इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरहून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून लासूर हडस पिंपळगाव टोलनाक्यावरून ही वाहतूक वळवण्यात आल्याचं सांगितलंय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. गॅस गळती थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते असं प्रशासनानं स्पष्ट केलं. ऐकत राहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील आपण एक भाग आज आपण जाणून घेतोय, सुजाताची डोळेस कहाणी. सुजाता मुंबईमधल्या वरळीमधल्या नॅशनल स्कूल ऑफ ब्लाइंडच्या संस्थेत ब्रेल लिपी शिकली. संगणक प्रशिक्षण घेऊन MSc IT हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अंधांसाठी असलेल्या संगणक प्रणाली आत्मसात केल्या आणि विविध स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. दिवस रात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असा निर्धार तिनं केला. 3 वर्ष ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगाच्या विक्रीकर निरीक्षणाच्या अभ्यासासाठी बसली आणि पहिल्या परीक्षेत ती उत्तीर्णही झाली. दुसऱ्या परीक्षेचं पत्र तिला परीक्षा झाल्यावर मिळाल्यानं ती संधी हुकली, पण ती निराश झाली नाही. परीक्षा देत राहिली आणि 2015 तिची निवड स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये झाली. सुजातानं दृष्टी नसल्यानं सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास रेडिओ आणि वृत्तवाहिन्यांचे वेगवेगळे कार्यक्रम ऐकून केला. वरळीत तिला शिकायला येणारे संजय मोरे सर, भरत पांडे सर तिला दूरध्वनीवरून मार्गदर्शन करायचे. सुजाताची आई सुजाता सांगेल त्याप्रमाणे नोट्स लिहून घ्यायची, अभ्यासात सतत सुजाताला सोबत करायची. वडिलांना 2011 अर्धांगवायू झाला आणि त्यामुळे ते काही काळात व्यवसाय नोकरी करू शकत नव्हते. तिच्या बँकेच्या परीक्षेदरम्यान त्यांचं निधन झालं आणि अशा दुःखी परिस्थितीत तिने बँकेची लेखी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल लागला त्यात ती उत्तीर्ण झाली आणि बँकेच्या मुख्यालयात तिची मुलाखत झाली. नेटवरून तिची निवड झाल्याचं तिला कळलं आणि तिला विश्वासच बसला नाही. पूर्ण भारतात 7 अंध निवडल्या गेल्या होत्या, त्यात सुजाता एकमेव मुलगी होती आणि महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या महिलेंपैकी ती एकमेव महिला उमेदवार होती. 2015 बँकेच्या डोंबिवली शाखेत रुजू झाली. अतिशय सक्षमपणे ती आपली सेवा बजावते. मिळालेल्या यशावर समाधान न मानता तिनं पुढे पदोन्नतीचीही परीक्षा दिली आणि 2022 तिला उपव्यवस्थापक म्हणून पदोन्नती मिळाली. तिचा हा एक धाडसी निर्णय, तो म्हणजे तिचे डोळे चांगले असल्यानं तिचे डोळे दान करण्याचं तिनं ठरवलंय आणि 2017 मनीष राजपूत या डोळस तरुणाशी तिचा थाटामाटामध्ये विवाह देखील झालाय. डोळ्यांचे डॉक्टर सोनल शहा, मानसोपचारतज्ञ डॉक्टर गौतम जटाले, वडिलांच्या आजारपणात आणि मृत्यूनंतर साथ देणारी बहीण ज्योती आणि तिचे पती संजय भंडारे यांच्याविषयी सुजाता खूप कृतज्ञता व्यक्त करते. श्रोते हो, आज आपण आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील काही भागाचं अभिवाचन ऐकलं. श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू. तुमच्या सोबत आपला गोष्टी तुमच्या आमचा हा शो सुरू आहे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, सकाळचे 11 वाजलेत, आपला शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला नवनवीन अशा इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन. मंडळी, आज आहे श्रावणी मंगळवार, म्हणजेच मंगळागौर असते आणि महिलांसाठी हा दिवस अत्यंत भारी आहे, एन्जॉयमेंटचा दिवस आहे. आज जो श्रावणी मंगळवार आहे आणि श्रावणातल्या मंगळवारची मजा मात्र काही वेगळीच आहे. सर्वत्र भक्ती, आनंद आणि उत्साहाचं वातावरण पसरलेलं असतं. आजच्या या पवित्र दिवशी घरोघरी मंगळागौरीची पूजा आणि सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खास करून नवविवाहित महिलांसाठी तर हा सण अत्यंत महत्वाचा आणि आवडीचा आहे. रात्रभर चालणारे ते मंगळागौरीचे खेळ, जसे की फुगडी, झिम्मा, पिंगा आणि पारंपरिक गाण्यांचा तो सूर, यामुळे संपूर्ण घरामध्ये एक वेगळाच आनंद आणि चैतन्य ओसंडून वाहताना दिसतंय. आपल्या समृद्ध संस्कृतीचं आणि परंपरेचं एक सुंदर असा रंग अनुभवणं म्हणजेच तर खरा आनंद आहे. मंडळी, चला तर या आजच्या या मंगलमय दिवशी आपण सगळेजण मिळून श्रावणी मंगळवार आणि मंगळागौरीचा हा सण साजरा करूयात. आणि मंडळी, तुम्हा सर्वांना श्रावणी मंगळवारच्या हार्दिक शुभेच्छा. आपण एका छानशा गाण्यानंतर भेटणार आहोत, एका म्युझिकल ब्रेक नंतर भेटणार आहोत आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये एका युनिक अशा टॉपिकसह. मंडळी, आज आहे 1 सप्टेंबर, म्हणजेच 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो आणि याच विषयावरती मी बोलायला येतेच, गप्पा मारायला येतेच अगदीच थोड्या वेळामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: पहिला ठिकाण नाक्याचं, सोळाव वरीस धोक्याचं,

0: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तस पीरतीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, गन हे बघून दुश्मन जळ.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आजची सकाळ तुमची कशी झाली हो? कधी कधी आपण आपल्याच नात्यात किंवा आजूबाजूला पाहतो ना की एखादी मैत्रीण वयानं 40-50 जरी असली ना तरी सुद्धा ती अगदी विशेतल्या मुलीसारखी फिट आणि तरुण दिसते, तर एखादी अगदी कमी वयात सुद्धा खूप थकलेली किंवा पोक्त वाटू लागते. मग आपल्याला प्रश्न पडतो की असं का बरं होतं? मंडळी यामागे काही साध्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, जंक फूड किंवा साखरेचं प्रमाण किती घेतो याचा परिणाम वयानुसार आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावरती दिसू लागतो. आणि मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम. फक्त डाएट करून चालत नाही तर रोज शरीराला थोडी हालचाल आणि व्यायामाची सवय लावणं गरजेचं असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंडळी स्वतःकडे लक्ष देणं, स्टाईलमध्ये थोडासा बदल करणं आणि आरोग्याच्या लहान सहन कुरबुरींकडे दुर्लक्ष न करणं. वय काहीही असो, फिट आणि ग्रेसफुल राहणं पूर्णपणे आपल्याच हातात आहे. त्यामुळे मंडळी आजपासूनच स्वतःला थोडासा वेळ देऊयात आणि स्वतःवरती प्रेम करूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी चहा नाश्ता सकाळचा तर तुमचा झालाच असणार आहे आणि आता दुपारच्या लंचचा वेळ सुद्धा तर जवळ येत आहे. मंडळी रोजच्या धावपळीमध्ये आपण बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घेतो, वेळेवरती कामं करतो, पण ज्या शरीराच्या जोरावरती आपण हे सगळं करतोय त्या स्वतःच्या आरोग्याकडे मात्र आपलं सर्रासपणे दुर्लक्ष होतं. आणि म्हणूनच मंडळी आजच्या या खास दिवशी मला तुमच्याशी थोड्या गप्पा मारायच्यात. मंडळी आज माहिती का काय की आज आहे 1 सप्टेंबर आणि 1 सप्टेंबर पासून राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू होतोय. आता पोषण सप्ताह म्हटलं तर काहीतरी खूप कठीण डाएट प्लॅन किंवा महागड्या गोष्टी खायचं असं काही नाहीये बरं का. पोषण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण जे रोज खातो ते आपल्या शरीरासाठी किती योग्य आहे आणि किती पौष्टिक आहे याची छोटीशी जाणीव ठेवणं आहे. आजकाल आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा पार बदलल्यात. चमचमीत जंक फूड किंवा बाहेरचं खाणं यामुळं आपल्याला जिभेच चोचले पुरवायची सवय झालेली आहे. पण मंडळी जरा विचार करा, आपल्या आजी आजोबांच्या किंवा आईच्या काळातील ते साधं घरचं जेवण किती ताकद द्यायचं. आपल्या रोजच्या ताटामध्ये वरण भात भाजी भाकरी सोबत थोडी कोशिंबीर ताक किंवा मोड आलेली कडधान्य असणं म्हणजे खरं पोषण. आणि मंडळी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या स्थानिक आणि ऋतूनुसार मिळणाऱ्या भाज्या फळं आपल्या आरोग्यासाठी एकदम उत्तम असतात. शरीराला सर्व जीवनसत्व मिळण्यासाठी वेगवेगळे रंगीबेरंगी पदार्थ खाणं गरजेचं आहे, विशेषतः घरातील लहान मुलांनी आणि महिलांनी यांच्या आहाराकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आता तेच आपल्या घराचे मुख्य आधारस्तंभ असतात. भरपूर पाणी पिणं आणि दररोज थोडं थोडं चालणं किंवा व्यायाम करणं हे सुद्धा पोषणाचाच एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मंडळी आज या पोषण सप्ताहाच्या निमित्तानं आपण स्वतःला एक छोटंसं वचन देऊयात, बाहेरचं तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ थोडे कमी करूयात आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये थोडासा बदल करूयात. ताज्या पौष्टिक आणि घरगुती पदार्थांचा आपण समावेश करूयात. आता शेवटी काय तर उत्तम आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे. तर मंडळी मस्तपैकी आरोग्याला जपा, उत्तम आरोग्य ही संपत्ती आहे हे लक्षात ठेवा आणि हा पोषण सप्ताह एकदम आरोग्यदायी आनंददायी आणि इंटरेस्टिंग बनवा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प.
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, सकाळ तर तुमची छानच झाली असणार आहे, रोजच्यासारखीच आपली ही सकाळसुद्धा असणारच आहे. पण मंडळी, किचनमधील धावपळीनं आणि सर्वांसाठी डबा नाश्ता बनवण्यातच ही सकाळ गेली असणार आहे हेही मला माहिती आहे. आपण आपलं घर, आपलं किचन नेहमी अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवतो, पण मंडळी, रोजच्या या घाई गडबडीमध्ये आपल्या किचनमधल्या काही खूप महत्वाच्या गोष्टींकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं आणि म्हणूनच मला तुमच्याशी एका खास विषयावरती बोलायचं आहे. मंडळी, आपण अनेकदा दुकानातून आणलेले मसाले, सॉस, ड्रायफ्रुट्स किंवा इतर पॅकेटबंद पदार्थ महिनोन महिने तसेच किचनच्या कपाटामध्ये ठेवून देतो, पण त्या पदार्थांची एक्सपायरी डेट म्हणजेच वापरण्याची अंतिम मुदत संपली आहे की नाही आहे याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं आणि आपण हे याकडे लक्ष देतही नाही. अनेकदा जे आपण पदार्थ सुट्टे विकत घेतो ना, एखाद्या कॅरी बॅगमध्ये, एखाद्या पिशवीमध्ये, तर त्यांना तर विचारूच नका, आपण कितीतरी दिवस आपण ते वापरत असतो. मंडळी, एक्सपायर झालेले पदार्थ वापरल्यानं अन्नाची चव तर बिघडतेच, पण सोबतच शरीरातील घरातील सर्वांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या आरोग्याला सुद्धा अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते, धोका असतो. आणि म्हणूनच आजच थोडासा वेळ काढा, आपल्या किचनमधील सगळ्या सॉसच्या बाटल्या असतील, मसाल्यांची पाकिटं असतील आणि पॅकबंद वस्तूंची एक्सपायरी डेट असेल हे नक्की चेक करा. ज्या वस्तूंची मुदत संपलेली आहे त्या लगेच बाजूला करा. ज्या गोष्टी घेऊन तुम्हाला अनेक महिने झाले आहे तर त्या तुम्ही वापरू नका, शक्यतो वापरणं तुम्ही हे टाळा. कारण मंडळी, आपल्या कुटुंबाचं आरोग्य हेच आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाचं आहे, त्यामुळे मंडळी अशा गोष्टी तुम्ही जरा किचनमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. तर मंडळी, अशाच गोष्टींसाठी, अशाच ट्रिकसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
2: असं सुद्धा एक जंगल. त्या जंगलात झालं मंगल. वाघाल सुवाल, हत्ती आलं, घोड आलं. वाघ आलं, सुमा आलं, हत्ती आलं, घोड आलं, ऊंट आलं, माकड आलं, खोकड.

0: अन्न गाढावं काय माणूस काय अन्न गाढावं काय जाईल तकड बॉम्ब करतय कस स्वांग करतय लवाड लंड गढवण करते लवाड लंड गढवण करते हा लवाड लंड गढवण करते हा लवाड लंड गढवा
1: स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन संपर्क क्रमांक 9011201 77 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4
2: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे मंडळी आपली जी सकाळ आहे ती घरातील कामांच्या धावपळीमध्ये त्याचसोबत सर्वांची काळजी घेण्यातच जात असतं आणि मंडळी महिला नेहमी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा विचार करत असतात पण आज मला तुमच्याशी एका खूप गंभीर विषयावरती जरासं बोलायचं आहे सखींनो आज तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं आहे आपण प्रगतीच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहोत पण आजसुद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी मुलींपेक्षा मुलांची संख्या कमी का दिसून येते आता अनेक वेळा असंही होतं की आजही काही कुटुंबांमध्ये मुलगाच हवा हा अट्टहास आरोग्याकडे आणि आहाराकडे होणारं दुर्लक्ष किंवा लहान वयातील लग्नांमुळे मुलींच्या आणि मुलांच्या जन्मदरामध्ये तफावत दिसून येते मुलामुलींमधील हा भेदभाव आणि मुलांची कमी होणारी संख्या हा केवळ एक कुटुंबाचा प्रश्न नसून संपूर्ण समाजाचा भविष्यावरती होणारा एक गंभीर परिणाम आहे म्हणजे मंडळी कसं होतं माहिती का की मुलगा हवा असतो सारखं मुलगाच हवाई हा अट्टहास असतो आणि यामध्ये काय होतं की मुलींचीच संख्या वाढत जाते की मुलगी झाली म्हणून पुन्हा ट्राय करा पुन्हा आम्हाला मुलगाच हवाय वंशाचा दिवा हवा या सगळ्या गोष्टींमुळं आता मंडळी ग्रामीण भागामध्ये तरी आता काही वेळेस मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्तच आढळून येते आणि मग पुढे जाऊन परत प्रॉब्लेम्स येतात जसं की बालविवाहाच्या प्रथेला परत एक चालना मिळते कारण मुलींची संख्या वाढल्यामुळं मग अनेक वेळा आर्थिक परिस्थिती नसते त्या कुटुंबाची त्या मुलींना वाढवण्याची किंवा शिक्षण त्यांचं पूर्ण करण्याची त्यांना सांभाळण्याची त्यामुळं काय होतं या मुली वयात येण्याआधीच त्यांची लग्न लावून दिली जातात त्यामुळे मंडळी आपल्याला अशा गोष्टींना कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे आता मंडळी मला तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की आपल्या अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील एक गाव आहे बरं का आणि त्या गावाला बालविवाह मुक्त गावाचा आता एक पुरस्कार मिळणार आहे करंदी गाव आहे आणि मंडळी आपल्या महाराष्ट्रातीलच काय तर देशातील पहिलं बालविवाह मुक्त गाव म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मंडळी की तिथे 90 वर्षाच्या आजींचा सुद्धा बालविवाह झालेला नाहीये असं ते गाव आहे आणि असं ते गाव आपल्या अहिल्यानगर मधलं आहे आपल्याला या गोष्टीचा खूप जास्त गर्व वाटला पाहिजे आणि गर्व वाटण्यासारखीच ही गोष्ट आहे मंडळी तर त्यामुळेच जर 90 वर्षांच्या आजींचा सुद्धा बालविवाह झालेला नाहीये म्हणजेच त्यांची तेव्हाची मानसिकता कितीतरी पुढारलेली होती मंडळी पण आपल्याला सुद्धा आता त्या मानसिकतेची गरज आहे आपण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय आपण इतके पुढे गेलोय पण आपल्याला कधी कळणार ही गोष्ट देवजाणे त्यामुळे मंडळी आपण मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना जगवण्यासाठी आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवाय आणि करंदी गावाचा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी गावाचा आपण आदर्श घ्यायला हवाय आता मंडळी 1-3 दिवसांमध्येच त्या गावाचा संपूर्ण इतिहास आणि त्या गावाचं ते गाव बालविवाह मुक्त कसं झालं तर त्या बाबतीतलं एक संपूर्ण मी पॉडकास्ट म्हणा तुम्ही किंवा संपूर्ण एक डॉक्युमेंटरी टाईप असेल मी तुम्हाला घेऊन येते हा एक शो ज्यामध्ये तुम्हाला त्या संपूर्ण गावाचा इतिहास कळणार आहे तर मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर

0: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
1: नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो आणि आपण देखील राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करत आहोत समुपदेशक जयमाला केदारी यांच्यासोबत. संपूर्ण आठवडाभर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि अनेक प्रश्नांचं आपल्या निरसन होणार आहे. तर वळूयात आपण आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम तुमचं मॅडम आपल्या रेडिओ नगर मध्ये फार फार स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: तर बाळाच्या आहाराबद्दल, बाळाच्या पोषण आहाराबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: बाळाच्या पोषण आहाराबद्दल जर सांगायचं झालं तर बाळ म्हणजे शिशू आणि शिशूला गरज आहे फक्त आईच्या दुधाची. तर या पोषण आहाराच्या निमित्ताने मला हे सांगता येईल की बाळाला फक्त आणि फक्त आईचंच दूध 6 महिन्यासाठी आवश्यक आहे. 6 महिने बाळाला काहीही नको, म्हणजे वरचं तुम्ही व्हिटॅमिनची ड्रॉप देताय, वरचं दूध देताय, साखर पाणी, मध, गुळ पाणी असं काहीही बाळाला द्यायचं नाही. किंवा आपण वेगवेगळ्या जनावरांचं म्हणजे गाई, म्हशीचं, शेळीचं दूध देतो किंवा रेडीमेड दूधसुद्धा देतो की जे बाळाला काही वेळा त्याची गरजही नसते तरी आपल्याकडून दिलं जातं. हे पण दूध न देता फक्त आईचंच दूध हे बाळाला गरजेचं आहे.
1: अनेक मातांचा हा प्रश्न असतो की आम्ही त्याला दूध तर पाजतोय पण बाळाला एका स्तनावरती किती वेळ पाजावं. अनेकांच्या मनात हा संभ्रम असतो की आम्ही काय करावं आणि त्याचसोबत मग बाळाचं पोट भरलंय की नाही हे देखील कळायला आपल्याला थोडासा उशीर लागतो किंवा कळत नाही ते लवकर. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: अगदी बरोबर प्रश्न आहे मॅडम, खूप छान प्रश्न. की बऱ्याच आईच्या मनामध्ये असतं की माझं दूध माझ्या बाळाला पुरतंय की नाही किंवा मी कसं पाजू बाळाला. मग हे आईच्या मनात काय येतं तर एक गैरसमजूत आहे की दोन्ही स्तनांमध्ये एक उजवं स्तन असतं अन्नाचं आणि डावं स्तन आहे पाण्याचं. मग बाळाला दोन्ही पण मिळालं पाहिजे, अन्न पण मिळालं पाहिजे आणि पाणी पण मिळालं पाहिजे. पण खरं मॅडम असं आहे की आईच्या स्तनामध्ये दोन्ही बाजूला दूध हे सारखंच असतं, परंतु सुरुवातीला जे दूध येतं ना. एक मी माझ्या सगळ्या बहिणींना आत्ता जे ऐकत आहेत त्यांना एक प्रश्न विचारते की तुम्हाला हा फरक कसा समजतो का तुम्हाला? पहा, सुरुवातीला जर तुम्ही दूध येत असेल ना तर सुरुवातीचं दूध हे थोडंसं पाणीदार दिसतं, पिवळसर असतं आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे आईच्या दुधामध्ये 80% पाणी असतं आणि 20% फक्त प्रोटीन, स्निग्ध पदार्थ, हे बाकीचे जे काही घटक आहेत ते 20% असतात. आणि मग आपल्या मनात हा प्रश्न आहे की बाळाला अन्न पण मिळालं पाहिजे आणि पाणी पण मिळालं पाहिजे. मग उजव्या बाजूला ती 5-10 मिनिट पाजते, मग तिला वाटतं आता माझ्या बाळाला पाणी पाजायला पाहिजे. मग ती पुन्हा डाव्या बाजूलाही 5-10 मिनिट पाजते, म्हणजे बाळाला काय मिळतं? फक्त पाणीच मिळतं. आता पहा, ह्या श्रावण महिन्यामध्ये बरेच ते गीत ऐकायला येतं, रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनाही पूर चढे, पाणीचं पाणी चोहीकडे. तसं तुम्ही त्या बाळाला ना फक्त पाणी आणि पाणी देताय आणि मग म्हणताय गेला मोहन कुणीकडे, म्हणजे बाळाचं जे आरोग्य आहे ते कुठे गेलं आहे? जे पाणी देताय त्याच्यामुळं बाळाला प्रोटीन वगैरे काही मिळत नाही आणि बाळाला फक्त ग्लुकोजयुक्त पाणी मिळते, त्याच्यामुळं बाळाचं वजन काही वाढत नाही आणि बाळ कुपोषणाकडे जातं. म्हणून आईने काय केलं पाहिजे, 20-25 मिनिट एका स्तनाला दूध पाजायचं आहे. मग ती उजवी बाजू असो किंवा डावी बाजू असो, ती फक्त 20-25 मिनिट एका बाजूला स्तन पूर्ण रिकाम होईपर्यंत पाजायचे. त्यानंतर गरज भासली तर मग दुसऱ्या स्तनाला बाळ लावायचंय. म्हणजे बाळाला पाणी पण मिळतं आणि शेवटी जे 20% आणि ज्यावेळेस बाळ पिऊन शेवटचा थेंब तुम्ही दुधाचा निरीक्षण करा, तो अगदी घट्ट पांढरा असतो, म्हणजे तो प्रोटीनयुक्त असतो. मग हे समजलं पाहिजे की साखरयुक्त दूध किती आहे आणि प्रोटीनयुक्त दूध किती आहे. तर 20-25 मिनिटांमध्ये बाळाला ते सगळं मिळतं. आणि तुमचा हा पण प्रश्न होता की आईच्या मनामध्ये आहे की दूध माझ्या बाळाला पुरतंय की नाही. मग दूध बाळाला पुरतंय म्हटल्यानंतर

0: असं तर नाहीये ना की आईचं दूध एखाद्या मापामध्ये काढायचंय आणि मग ते मोजायचंय मग इतकं ते आईला दूध येतं असं तर नाही करणार आपण किंवा करू शकत नाही. तर मग त्याचं लक्षण काय आहे, जे आईच्या दुधावर पूर्णपणे बाळ आहे त्याला दिवसातून म्हणजे 7 ते 8 वेळेस लघवी होते, लघवीचं प्रमाण. त्याच्यानंतर वजनाचं प्रमाण, बाळाचं वजन हे 1 महिन्यामध्ये 1 किलोपासून तर 500 ग्रॅमपर्यंत वाढलं पाहिजे, जे दिवसाला 10 ते 20 ग्रॅमपर्यंत नॉर्मल बाळाचं वजन वाढतं. मग बाळाचं लघवीचं प्रमाण चांगलं आहे म्हणजे 7 ते 8 वेळेस होते, बाळाचं वजन वाढतं आहे आणि दूध पिऊन झाल्यावर बाळ 1-2 तास चांगलं झोपतं आहे, किरकिर करत नाही, हे दूध पुरण्याचं लक्षण आहे. म्हणजे आई समजू शकते की माझं दूध बाळाला पुरतंय म्हणून.
1: मंडळी, आत्ताच आपण समुपदेशक जय माला केदारी यांच्याशी संवाद साधला आणि नवजात बालकाच्या पोषणाबाबतच्या अनेक गोष्टी आपण जाणून घेतल्या. उद्या दुपारी 12 वाजता पुन्हा आपण भेटत आहोत समुपदेशक जय माला केदारी यांच्यासोबत नवीन प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आणि नवनवीन अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी. भेटूया आपण थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी शशिकांत नजान आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. मंडळी, हिंदी आणि उर्दू भाषेचे प्रकांड पंडित असणारे डॉक्टर शंकर केशवाडकर यांच्या 111 जयंती सोहळा आज आपल्या रेडिओ नगरमध्ये साजरा करण्यात आला. आणि मंडळी, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अनेक व्यक्ती होते, त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत आपल्या रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून.
2: नमस्कार, मी मेघना करंदीकर. डॉक्टर शंकर केशव आडकर यांची आज जयंती आहे, तर त्यानिमित्ताने त्यांचं दर्शन घेण्यासाठी आले होते इथे. आडकर सरांबद्दल काय सांगावं, ते अहमदनगर महाविद्यालयाचे पहिले हिंदीचे विद्वान असल्याकारणाने त्यांची सतत आठवण होत राहते. आणि त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते सदैव स्मरणीय राहील. आणि त्या अनुषंगाने आज हिंदीच्या प्रचारासाठी जे काही स्नेहालय काम करत आहे त्यांना हिंदीच्या प्रचारासाठी मी अवश्य साथ देत राहीन, असं मी या रेडिओ नगरतर्फे सगळ्यांना सांगू इच्छिते. हिंदी है हमारी राजभाषा के रूप में प्रसिद्ध है, तो राजभाषा को हमें बढ़ावा देना है. हिंदी के लिए जिन्होंने अपना सर्वस्व अर्पित किया था, ऐसे डॉक्टर शंकर केशव आडकर जी की स्मृति में हमेशा हिंदी के प्रचार के लिए काम करती रहूंगी. धन्यवाद.
3: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपती गजपती भूपती गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आपण भरपूर साऱ्या गोष्टी ऐकल्या आहेत, अनेक व्यक्तींच्या आपण प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत आणि मंडळी त्याचसोबत आजपासून पोषण सप्ताह, राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह हा सुरू झाले आहे. आणि मंडळी आपण 7 दिवस रोज पोषणाबाबतीतल्या अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत समुपदेशक जयमाला केदार यांच्याकडून. आणि मंडळी अशाच पद्धतीच्या अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, गोष्टी करणार आहोत आपल्याच रेडिओ नगरमध्ये आणि आपल्याच गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. मंडळी आपण आता भेटूयात उद्या ठीक सकाळी 11 वाजता आपल्या या शोमध्ये. आणि मंडळी थोड्याच वेळात आर जे वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुम्हाला भेटायला. तर मंडळी हसत रहा, खेळत रहा. हा जो पोषण आहार सप्ताह आहे तो देखील तुम्ही छानपैकी साजरा करा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: भाजपा आहे। तर मंडळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पाच्या हाऊस मदर दीपाली बनसोडे मॅडम। मुलांच्या संगोपनात त्यांच्यावर प्रेमाची माया करत त्यांना आईची उप देण्याचं अतिशय सुंदर आणि संवेदनशील काम त्या करत आहेत। तर मंडळी जाणून घेऊया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल, स्नेहस्पर्श प्रकल्पातील अनुभवांविषयी आणि मुलांसोबत जुळलेल्या सुंदर नात्याविषयी। चला तर मग करूया त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा। नमस्कार मॅडम।
1: नमस्कार मॅडम।
0: आता सध्या तुम्ही स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये हाऊस मदर म्हणून वर्कआउट करत आहात, तर तुमचं शिक्षण डीएड एम ए पर्यंत झालं आहे, या शिक्षणामध्ये कोणत्या अडचणी आल्या आहेत का, त्या कशा प्रकारे तुम्ही पार पाडल्या?
1: अडचणी वगैरे आल्याच असं नाही, पण दहावीपर्यंत केलं, नंतर अकरावी बारावी, मग डीएडला घेतलं ॲडमिशन, डीएड झालं, एम ए केलं, तसे काहीच अडचणी नाही आल्या।
0: आणि मग त्यानंतर तुम्हाला लहानपणापासून सामाजिक कार्य करण्याची आवड होती का, की यानंतर तुम्हाला हा प्रवास सामाजिक कार्यामध्ये आपला वाहून न्यायचा आहे असं तुम्हाला वाटलं?
1: म्हणजे होती आवड मला, त्यामुळे मी असं स्नेहालयाचं नाव वगैरे ऐकलं, मला इच्छा झाली की इथल्या मुलांसाठी काहीतरी समाजासाठी म्हणजे करावं, म्हणून मी इकडे आले स्नेहालयात।
0: तर मॅडम तुम्ही स्नेहालय पर्यंत आलेला आहात, तर सोलापूर ते स्नेहस्पर्श प्रकल्पाचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल। तिकडून इथपर्यंत कसे आले तुम्ही?
1: स्नेहालयचं नाव इंस्टाग्रामवर असंच मी ऐकून होते आणि खूप जणांकडनं ऐकलं की स्नेहालय संस्था म्हणजे अनाथ मुलांसाठी, असे गरजू मुलांसाठी वगैरे काम करते, त्यामुळं मला पण वाटलं की आपण सुद्धा इकडे जाऊन काहीतरी काम करावं, त्यामुळे ऐकून आम्ही इकडे आलो, स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आमची निवड करण्यात आली।
0: तर मॅडम सोलापूर मध्ये पण संस्था वगैरे होत्या, परंतु तुम्ही तिथे वर्कआउट न करता तुम्ही स्नेहालय मध्येच का आले?
1: आम्हाला खूप जणांकडनं आम्ही ऐकलं ना की स्नेहालय संस्था म्हणजे सगळ्यांसाठी खूप असं मदतनीस आहे, म्हणजे मुलांना वगैरे, अनाथ मुलांना, महिलांना, ज्यांना कोणी नाही आहे त्यांच्यासाठी खूप मदत करते, त्यामुळं आम्हाला इकडेच यावं असं वाटलं, त्याच्यासाठी आम्ही आलो इकडे।
0: स्नेहालय संस्थेची आणि स्नेहस्पर्श प्रकल्पाची पहिली ओळख तुमची कशी झाली?
1: म्हणजे कसं, माझी मम्मी नाशिकशिका आहे, त्या इथं स्काउट गाईडच्या ट्रेनिंग साठी आल्या होत्या, त्यांनी चौकशी केली की असं असं म्हणजे आहे, म्हणजे मी टीचर होते ना अगोदर, त्यांनी सांगितलेलं की इथं संस्था अशी चांगली आहे मुलांसाठी, होत असेल तर इंटरव्ह्यू द्यायला या, मग आम्ही दोघं पण आलो इकडे इंटरव्ह्यू द्यायला। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्नेहालय मध्ये गेलो, तिथं गेल्यावरती संजय चाबक सरांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांनी आम्हाला दोघांनाही सुचवून दिलं की हाऊस मदर आणि हाऊस फादर म्हणून तुम्ही स्नेहस्पर्श प्रकल्पात मुलांसाठी काम करू शकता, त्यांच्या सांगण्यावर ना आम्ही, म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला सल्ला भेटला की असं असं आहे, हे असं करायचं, त्यामुळे मग आम्ही तिकडं स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आलो।
0: तर मॅडम तुमचं डीएड एम ए झालेलं आहे, तर तुम्ही असं टीचिंग क्षेत्र सोडून तुम्ही इकडे कसं काय आला?
1: समाजासाठी काहीतरी करायची इच्छा होती, मुलांसाठी काहीतरी करायचं होतं, त्यासाठी मग आम्ही इकडे आलो।
0: इकडे आले त्यानंतर तुम्हाला तुमच्या टीचिंग क्षेत्राची आवड आहे का? मग
1: हो, तसं मी मुलांचा अभ्यास वगैरे घेते, स्कॉलरशिपचे मुलं चौथी पाचवीचे, इतर मुलांचा सुद्धा मी टीचिंग घेते इथं।
0: तो अनुभव कसा आहे, जर तुम्ही आता स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आहे प्लस टीचिंग पण करताय, तर तुम्हाला काय अनुभव वाटतो त्याविषयीचा?
1: अनुभव म्हणजे आता मला 9 ते 15 वर्षापर्यंतचे मुलं आहेत माझ्याकडे, मग त्यातील काही मुलांना वाचता वगैरे येत नाही, मग तेव्हा मी त्यांना सुरुवातीपासनं मुळाक्षरापासनं मी त्यांना शिकवत गेले, आता तसे सगळेच मुलं वाचन लेखन वगैरे करतात, गणिताचं बेरीज वजाबाकी पाढे वगैरे मी पाठ करून घेते, सगळ्या मुलांना असं येतं, त्याच्यामुळे मी त्यांना शिकवत शिकवत मला सुद्धा आवड निर्माण होते।
0: तर मॅडम स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये हाऊस मदर म्हणून काम करण्याचा निर्णय घेताना मनात काही भावना होत्या का, की तुम्ही हा हाऊस मदरच का निवडले? तुम्ही तर म्हणताय सामाजिक कार्य करण्याची तुम्हाला आवड होती, परंतु त्यामागे काही अशी प्रेरणा होती का तुमची?
1: प्रेरणा म्हणजे मुलांना शिकवायची इच्छा, शिकून पुढं म्हणजे असं त्यांना काहीतरी प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या मनातल्या गोष्टी विचारायच्या, तुम्हाला पुढे गेल्यावर काय करायचं, त्यासाठी।
0: एखादा प्रसंग सांगू शकता, तुम्ही त्या मुलांना विचारले की तुम्हाला करिअर मध्ये काय करायचं, तुम्ही कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं?
1: म्हणजे एखादे मुलं म्हणतात मला क्रिकेटर व्हायचंय, मला खो खो खेळामध्येही व्हायचंय, तसं त्या मुलांना आम्ही तसं हे करून क्रिकेटर वगैरे म्हणजे असं खेळ वगैरे घेतो तिथं,

0: खो खो मध्ये जायचं, एखादा मुलगा म्हणतो, त्याप्रमाणे आम्ही त्यांना तिथं हे करतो, प्रोत्साहन देतो. मच्छिंद्र वाघ म्हणून एक मुलगा आहे हॉलमध्ये, म्हणजे तो मी यायच्या अगोदर ब्रश वगैरे काहीच करत नव्हता, व्यवस्थित राहत नव्हता. मी आल्यावर खूप सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये. वेळेवर उठतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, लिहिता वाचता येत नव्हता, आता त्याला लिहिता वाचता येतं, गणित सोडवतो, व्यवस्थित वाचतो आता. म्हणजे त्यामध्ये बदल घडून आले त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात. खोडकर पण होता, आळशी म्हणायचं असं नाही, म्हणजे थोडासा खोडकर आळशी थोडासा होता, जास्त नाही. पण मी आल्यापासून तर त्याच्यात भरपूर बदल घडून आले. सगळं व्यवस्थित करतो आता, आता काही प्रॉब्लेम नाही.
1: तुम्ही त्याला कशा प्रकारे ट्रीट केलं? की एखादा टीचर रागवून सांगतो, एखादा प्रेमाने सांगतो, तर तुम्ही कशा प्रकारे सांगितलं?
0: त्याच्यासोबत मी अगोदर संवाद साधला की म्हणजे तुला नेमकं कशाचा त्रास होतो, तू वेळेवर का ब्रश करत नाही, म्हणजे बोलत नव्हता तो काहीच. त्याच्यासोबत संवाद साधला भरपूर वेळा मी, मग तो थोडं बोलायला लागला, मग त्याच्यापासून बदल पण झाले त्याच्यामध्ये. ब्रश करायला लागला, प्रेमाने मी त्याच्यासोबत बोलायचे की तुला काय होतं, तू असं का करतो, ऐकत नाही, वेळेवर उठत नाही, ब्रश करत नाही. मग ते संवाद साधल्यापासून झालं व्यवस्थित. वेळेवर उठायला लागला, ब्रश करायला लागला, आपली स्वच्छता करायला लागला, अभ्यास वगैरे करायला लागला, वाचन लेखन सगळं येतं. आता पूर्ण बदल झाला भरपूर त्याच्यामध्ये. तो नव्हता जात शाळेत, आता जाईल, सातवीला आहे आता तो. जात नव्हता, पण आता ह्या वर्षी घालायचं शाळेत त्याला.
1: अच्छा. तर मॅडम, आपल्या इथं कशा प्रकारची मुलं असतात? किंवा एकल पालक म्हणा, किंवा त्यांना कुणी सांभाळत नाही, अशा पैकी कोणती मुलं असतात आपल्या इथे?
0: आई वडील कोणाला आहेत, कोणाला आई आहे, कोणाला वडील आहे, असे अनाथ पण आहेत थोडेफार मुलं. सगळेच आहेत, द्विपालक पण आहेत, एक पालक पण आहेत, कोण अनाथ आहेत.
1: अच्छा. तर मॅडम, आता तुम्ही म्हणताय की एकल पालक आहेत, जर काहींना पालकच नाही तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही प्रेमाने संवाद साधताय. तर मॅडम, या मुलांमध्ये राहताना तुम्हाला स्वतःमध्ये काही चेंजेस वाटते?
0: बदल म्हणजे थोडाफार मला यायचा राग, आता त्या मुलांकडनं बघून नाही राग येत. मुलांना पाहिलं की राग नाही येत, त्यांच्यासोबत असं व्यवस्थित बोलायचं, राग नाही येत आता. अगोदर यायचा, पण आता कंट्रोल केला रागतो.
1: अच्छा. हाऊस मदर म्हणून नेमकं कोणकोणते काम पार पाडतात?
0: कोणकोणते म्हणजे, सकाळी मुलांना झोपेतून उठवायचं, त्यांचं ब्रश करून घ्यायचं, आंघोळ करायला लावायची, युनिफॉर्म घालायचं शाळेत जाताना. परत ते मुलं घालतात ते, आपण फक्त त्यांना हे करायचं, प्रोत्साहन म्हणजे सांगायचं त्यांना, मोटिवेट करायचं त्यांना. मग नाश्त्याचा टाईम होतो, ते मुलं नाश्त्याला जातात सगळे. नाश्ता झाला की 8:30 स्कूलला जातात. स्कूलवरून आले की परत फ्रेश व्हायला सांगायचं त्यांना. मग परत 4 चा नाश्ता. 4 चा नाश्ता झाला की मग होमवर्कचा टाईम होतो थोडा वेळ. होमवर्क झाला की एक थोडा वेळ त्यांच्यासोबत खेळायचं, म्हणजे ऍक्टिव्हिटीज घ्यायची. आपण हॉलमध्येच ऍक्टिव्हिटी घेतो, इनडोअर ऍक्टिव्हिटी, म्हणजे कॅरम म्हणा, म्हणजे काय काय पण खेळतात त्यांना, काय सबसिडी वगैरे काय खेळ वाटते ती हॉलमध्येच ऍक्टिव्हिटी घेतली जाते. ऍक्टिव्हिटी झाली की मग जेवणाचा टाईम होतो संध्याकाळचा. तो जेवण टाईम झाला की परत थोडा वेळ अभ्यास करायचा. अभ्यास झाला की मग गोळ्या औषधे, जे मुलं आजारी असतात त्यांचं, ते झालं की मग झोपायचा टाईम त्यांचा.
1: आपण म्हणतोय की मुलं शाळा प्लस आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये राहतात, परंतु त्या प्रकल्पामध्ये आपल्या अशा कोणत्या ऍक्टिव्हिटीज होतात का की मुलांना एक एन्जॉयफुल लाईफ जगण्यासाठी त्यांना प्रेरित करेल, असा एखादा प्रसंग सांगू शकताय?
0: ऍक्टिव्हिटीज म्हणजे आता आउटडोर बाहेर पण ऍक्टिव्हिटी घेतो आम्ही, म्हणजे बॉटल बॅलन्स वगैरे असं बाहेर, संगीत खुर्ची वगैरे असं, इतर भरपूर ऍक्टिव्हिटीज घेतो आम्ही. त्यामध्ये ते खूप असं आनंदाने भाग घेतात, एन्जॉयमेंट होते त्यांची, भरपूर आनंद वाटतो त्यांना.
1: अच्छा. तर तुम्ही त्यांना शिक्षण क्षेत्राचं मार्गदर्शन कसं करताय? की आता तुमचं एमएडीएड शिक्षण झालेलंच आहे, तर एक ऍज अ टीचर म्हणून तुम्ही त्यांना काउन्सिलिंग सुद्धा करत असताल, तर मग एखादा असा अनुभव सांगू शकताय की तुम्ही एखाद्या मुलांशी ऍज अ टीचर म्हणून काउन्सिलिंग केली आहे?
0: काउन्सिलिंग म्हणजे काय, ज्या मुलांना वाचायला वगैरे येत नाही त्यांच्यासोबत वैयक्तिक संवाद साधते मी, म्हणजे तुला नेमकं कुठं अडचण येते, म्हणजे का तुला असं वाचं वाटत नाही. मग तो मुलगा म्हणतो की असं असं काहीतरी असं त्यांनी सांगितलं, तर त्याला पहिल्यापासून सुरुवातीपासून मुळाक्षरेपासून घेतलं, परत 2 अक्षरी शब्द, मग कान्याचे शब्द, मग मात्रा, वेलांटी, उकार असे सगळे शब्द घेतले, मग वाचन घेतलं, मग नंतर असंच हळूहळू अभ्यास चालू केला. ते करायला लागले, प्रश्नाचे उत्तरं द्यायला लागले, वाचन पुस्तकातलं वाचन घ्यायचे, वाचन करायचे मुलं.
1: सर, या कामामध्ये सर्वात कठीण गोष्ट कोणती वाटते तुम्हाला?
0: सुरुवातीला म्हणजे मी जेव्हा नवीन आले, मुलांची ओळख वगैरे नव्हतीच. मग नंतर काय झालं, मुलांची ओळख वगैरे झाली, काही मुलं ऐकतात, काही मुलं हट्टी असतात, काही मुलं असं रागीट असतात, त्याच्यामुळे हळूहळू त्यांच्यासोबत वैयक्तिक संवाद साधला गेला. मग त्यानंतर सगळ्या मुलांची म्हणजे माहिती झाली, म्हणजे हा मुलगा आळशी, हा मुलगा हट्टी आहे, हा मुलगा असा आहे. मग ते हळूहळू हे होत त्यांचं ते सगळं हे केलं मी, आळशी असणाऱ्या मुलांना व्यवस्थित केलं, जे हट्टी मुलं आहेत त्यांना समजून सांगितलं, संवाद साधला हट्टीपणा बंद करण्यासाठी. असं म्हणजे थोडस कठीण वाटलं, पण आता काही नाही, आता सगळं नॉर्मल आहे, सगळे मुलं व्यवस्थित ऐकतात वगैरे.
1: अच्छा, तर मग अशा स्नेहस्पर्श प्रकल्पामुळे मुलांच्या आयुष्यात नेमके कोणते सकारात्मक बदल घडून आलेले आहेत असे तुम्हाला वाटते?
0: म्हणजे आहेत तसे भरपूर मुलं, त्यांना आम्ही म्हणजे विचारतो अगोदर की तर तू जे काय करतो ना इथून पुढे गेल्यावर तुला काय करायचंय, म्हणजे मोठं होऊन तुला कुठलं करिअर करायचंय, असं आम्ही त्याला सांगितलो की ते सरांसोबत वगैरे संवाद होतो त्यांचा, त्याच्यानंतर बाहेर गेल्यावर ते त्यांचं ते करू शकतील, असं काय त्यांना काय करिअर करायचं असलं तर ते.
1: महिलांनी पण समाज कार्य करावं आणि पुढे यावं यासाठी तुम्हाला काय वाटते? शक्यतो त्यांना काही घरच्या परिस्थिती किंवा अडचणी असतात, तर अशा महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिताय?
0: काही नाही, आपली स्नेहालय संस्था चांगलीच आहे, त्याच्यामुळे इथे करू शकता तुम्ही, बाहेर जरी नाही पडू शकले तरी. म्हणजे ज्या महिलाला जे काही करायची इच्छा असेल तर आम्ही मोटिवेट करू त्यांना की तुम्हाला जर हे करायचं असलं तर आमचं सुद्धा तुम्हाला मोटिवेट असणार, तुम्ही मुलं वगैरे सांभाळून पुढं तुम्हाला काय करायचंय तर तुम्ही करू शकता. तसंच की आता एखाद्या महिलेला जर काही करायचं असलं तर तुम्ही आपलं सगळं घर सांभाळून पण पुढे जाऊन तुम्ही जे तुम्हाला करू शकता ते तुम्ही करा, जे काय तुम्हाला म्हणजे करायचं असेल. आता आपण कसं आपल्याला जे काही करायचं असतो आपण करतो, त्याच्यासाठी तुम्हाला जे काय करायचं असते ते तुम्ही करा, आम्ही तुम्हाला मोटिवेट करू.
1: अच्छा, तर मॅडम हे तुम्ही जसं म्हणताय की महिलांनी बाहेर काम केलं पाहिजे, हे ठीक आहे, परंतु तुम्ही पण त्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये वर्कआउट करतात तेव्हा तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला सपोर्ट होता का?
0: कुटुंबाचा सपोर्ट होताच त्याच्यासाठी तर आम्ही इकडे आलो ना, म्हणजे तुम्ही जायचं असेल तर जाऊ शकता, काय तुम्हाला करायची इच्छा असेल तर मुलांसाठी समाजासाठी म्हणा, असं कुटुंबाने आम्हालाही दिलेलं सपोर्ट केलेला आहे.
1: जास्तीत जास्त सपोर्ट तुम्हाला कुठून मिळाला? कुटुंबातील आईनी किंवा वडिलांनी कोणी सपोर्ट केला?
0: दोघांनी पण. कसं म्हणजे आता आम्हाला त्यांनी इथपर्यंत आणून सोडलंय की तुम्ही आता काहीही करू शकता, म्हणजे दोघांचं पण एज्युकेशन झालेलं आहे, काही पण तुम्ही करू शकता, त्याच्यामुळे इथपर्यंत तुम्हाला आम्ही सोडलेलं आहे आणून, आता तुम्ही जे करू शकता ते तुमच्या ह्याच्याने करू शकता, असं ते म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला की इथे इथे असं जायचं, इथं आलो आम्ही, इंटरव्ह्यू देण्यात आला, त्याच्यानंतर आम्हाला आमची कामे सांगण्यात आली, त्याच्यानंतर आम्ही सुरू केलं आमचं काम. घरच्यांनी केलं म्हणजे तुम्हाला करू इच्छिता ना तुम्ही, तसं सपोर्ट म्हणजे तुम्हाला जर करायचाच इच्छा असेल तर तुम्ही जाऊन करू शकता.
1: म्हणजे त्यांनी काही रोकटोक नाही केली?
0: नाही नाही, काही रोकटोक असं नाही.
1: तर मॅडम भविष्य, तर मॅडम आजपर्यंतच्या प्रवासाकडे पाहिल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते?
0: स्वतःबद्दल आता मी स्नेहालय संस्थेसाठी इथे मुलांसाठी काम करते ना, त्याच्यामुळे मला स्वतःचा अभिमान वाटतो की मी मुलांसाठी काम करते, मुलांमध्ये मिक्सअप झाले एकदम, त्यांच्यासोबत खूप आनंदी आहे. मुलांसोबत काम करताना खूप छान वाटतं, त्यांच्यासोबत खेळताना, ऍक्टिव्हिटीज घेताना, त्यांचा अभ्यास घेताना, म्हणजे बोलताना, त्यांच्याशी संवाद साधताना खूप मस्त वाटतं, भारी वाटतं.
1: तर मॅडम तुमच्यात असे काही चेंजेस झालेले?
0: चेंजेस म्हणजे थोडीफार
1: स्वतःकडे पाहता, हा
0: म्हणजे थोडीफार रागीट होते, अशी स्वतःबद्दल असं हे वाटायचं. आता हे मुलांमध्ये मिसळल्यापासून भरपूर असे आनंदी झाले, राग वगैरे गेला, मुलांसोबत मिसळून बोलून संवाद साधून एकदम असं.
1: तर मग एखादा अनुभव सांगू शकताय की स्वतःकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय, तो का बदलला, कसा बदलला?
0: पहिलं कसं म्हणजे असं थोडं असं स्वतःकडे पाहिलं की राग यायचा, म्हणजे पहिल्यापासूनच मला मुलांविषयी असं एक मुलांना शिकवण्याची इच्छा होती, म्हणजे कसं जिथं मुलं आहेत तिथं, म्हणजे डीएड केलं म्हटल्यावर मला शिक्षणाची आवड होती, म्हणजे मी शिक्षिका झाली पाहिजे अशी माझी इच्छा होती लहानपणापासून. तशी मी आपल्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे, मी प्रायव्हेट मध्ये टीचर म्हणून काम केलेलं आहे. तसं मग इथं स्नेहालय संस्थेमध्ये मुला मुलींची संस्था आहे, त्यांना म्हणजे असं इथं भरपूर काही हे केलं जातं, अनाथ मुलांना वगैरे शिक्षण पण आहे ना, तेच मुलांसाठी शिकवायचं होतं. मग ते आता इकडं स्नेहस्पर्श प्रकल्पात आले ना मी, मग ते मुलांसोबत म्हणजे असं राहून एका दृष्टीने राग वाटायचा बघितल्यावर स्वतःकडे, आता ह्या मुलांमध्ये मिक्स होऊन वगैरे असं छान वाटतं त्यांच्यासोबत संवाद साधून, ऍक्टिव्हिटी, त्यांच्यासोबत गप्पा मारताना, बोलताना, खेळताना असं.
1: अच्छा, प्रायव्हेट मध्ये पण तुम्ही वर्कआउट केले शाळेमध्ये, तर तेथील अनुभव एखादा सांगू शकता की तिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटायचं का इकडे?
0: तिथे पण वाटायचं कम्फर्टेबल, इथं पण वाटतं, पण तिथल्याही पेक्षा इथं जास्त कम्फर्टेबल वाटतं. कारण वेगवेगळ्या प्रकारची मुलं तिथे, कसं मी एकाच क्लासमध्ये शिकवायची, एकच क्लास दिला जायचा, फर्स्टचा सेकंडचा असा. इथं कसं वेगवेगळ्या ह्याच्यातले मुलं आहेत हॉलमध्ये, 9 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी पर्यंतचे मुलं आहेत जे मी माझे मला दिलेले आहेत मुलं ते. मग तिथं कसं एकाच क्लासला शिकवायचे, दोनच सब्जेक्ट दिले जायचे, तसं इथं सगळे विषय शिकवते मुलांना मी.
1: अच्छा,
0: म्हणजे तिथल्यापेक्षा इथल्या मुलांना, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मुलं, वेगवेगळ्या ह्याच्यातले, त्यांच्यासोबत संवाद साधला की एका मुलाचं वेगळं, एका मुलाचं वेगळं असं त्यांनी सांगितलं जातं ना, त्यामुळे तिथल्यापेक्षा इथं छान वाटतं, एकदम असं रिलॅक्स वाटतं.
1: तर मॅडम, जसं की तुम्हाला आता तुम्ही हाऊस मदर म्हणून तिथं वर्कआउट करतायत, तुमच्याकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन कसा आहे?
0: मुलं मला आता इथं मॅडम म्हणतात, म्हणजे ते मला आपली आई पण समजतात, आपले शिक्षक पण समजतात, आणि आपली मोठी बहीण पण समजतात. तिन्ही दृष्टीने बघतात मुलं माझ्याकडं. त्याच्यामुळे काय नाही, त्यांना अडचणी आल्या तर माझ्यासोबत ते बोलतात, त्यांना जर स्कूल बाबतीत अडचणी आल्या तर त्या बाबतीतही बोलतात, जरी त्यांना कुठली गोष्ट कळली नाही तर आई म्हणून बोलतात, जर काही करायचं असलं तर ताई म्हणून पण बोलतात, आणि जर शिक्षणात काही अडचण असेल तर मॅडम म्हणून, तिन्ही प्रकारे मुलं मला बोलतात. त्यामुळे असं
1: आई म्हणून आपण एखाद्याला प्रेरित करतोय, तेव्हा एखादा अनुभव तुम्ही शेअर करताय का आमच्याशी?
0: आई म्हणून म्हणजे असा एक मुलगा आहे की माझ्याजवळ, की त्याच्या आईने त्याला इथं सोडलेलं आहे, मग त्याला कॉल वगैरे केला जात नाही, त्यामुळे त्याला मी समजावून सांगते की असं नाही बाळा, तुझ्या आईला असं वाटतं की तू मोठं होऊन असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं समजावून सांगते मी त्याला की बाबा तू असं शिकलं पाहिजे. आता तो मुलगा चौथीला आहे, आता 5वीला जाईल, त्याला आठवण येते आईची त्याची, मग त्याची आई म्हणून मी त्याच्यासोबत संवाद साधते की असं समज की मी तुझी आई आहे, तुला काही अडचण आली तर तू माझ्यासोबत शेअर कर, मला सांग तुला कुठं कुठं काय काय होतं. मग तू आठवण आली म्हणलं की मग त्याला सांगते असं नाही करायचं बाळा, आठवण नाही काढायची, त्याचा छोटा भाऊ पण आहे ना, मग त्याला सांभाळून घ्यायचं दोघांनी. मग तू जर रडत बसला तर आता त्याच्याकडं कोण बघणार, तू रडल्यावर तो पण रडणार, त्याच्यामुळं आई म्हणून बोलते त्याच्यासोबत की बाळा असं करायचं, असं नाही करायचं, असं समजावून सांगणार त्याला मी.
1: अच्छा, म्हणजे तुम्ही समजावून वगैरे सांगितल्यावर तो कशा प्रकारे त्याला स्वतःला सांभाळतो, तुम्ही त्याच्याकडे पाहिलं का कधी, पुन्हा त्याचा फीडबॅक घेतलाय का?
0: हा, म्हणजे कधी कधी तो स्वतःला असं मी समजावलं की स्वतःला असं विसरून जातो की म्हणजे आईची आठवण येत नाही म्हणून. मग कधी कधी असं येत असते ना मुलांना, आईची कोणी मारलं म्हणा, कोणी रागवलं म्हणा, मग तेव्हा येते त्याची आठवण, परत तो माझ्याकडे येतो की मला मम्मीची आठवण येते, मॅडम मला कॉल करून द्या, मग मी परत समजावून सांगते त्याला. आता तर आता सांगितल्यापासून तर आला नाही, एक वेळेस आला होता तो, परत म्हणजे आपण एक वार ठरवून दिलेला असतो ना आम्हाला की पालकांना फोन लावून द्यायचा, त्यावर सगळ्यांना कॉल केला की त्याला वाटतं मी पण माझ्या आईसोबत बोलावं, तेव्हा त्याला मी समजावून सांगते, सांगितलं की मग परत नाही हे करत.
1: म्हणजे त्याची फॅमिली इथं राहते की दुसरीकडे?
0: नाही, आई आहे त्याची, आई कुठेतरी जॉबला येत नेवासेला, बँकेमध्ये कामाला आहेत ते, म्हणजे त्यांना म्हणजे असं त्यांची बालकल्याण समितीकडून हे झालेली आहे ना, मग बोलता येत नाही आईसोबत त्यांना आम्हाला परमिशन घेतल्याशिवाय, त्यामुळं तो रडतो कधी कधी. त्याला सांगते मी समजावून असं असं आहे बाळा, म्हणजे तुम्हाला परमिशन नाही कॉल करायची, कधी कधी गप्प बसतो, कधी कधी परत रडू येतं त्याला.
1: अच्छा, तर मॅडम आता तुम्ही तर म्हणताय की सगळ्या मुलांमध्ये तुम्ही पण मिसळून जाताय, तर मग त्यांना शिकवता शिकवता किंवा त्यांच्यासोबत ऍक्टिव्हिटीज रन करताना तुम्हाला असं कोणता एखादा छंद आहे का जो तुम्ही आतापर्यंत जोपासलेला आहे?
0: गाणं वगैरे म्हणण्याचा छंद आहे.
1: अच्छा,
0: सुट्टी वगैरे असली की सकाळी 6 नंतर आम्ही मुलांना म्हणजे हॉलमध्ये मी असं बसवते, ज्यांना गाणं म्हणायचं त्यांना गाणं म्हणायला होते, ज्यांना जोक्स वगैरे सांगायचे असतील ते मुलं जोक्स सांगतात, कोणाला डान्स करायचं असेल तर कोण डान्स करतात, असं गेम घेत घेतच मी ती ऍक्टिव्हिटीज घेते मुलांना. कोणी गाणं म्हणतं, कोणी जोक सांगतं, कोणी स्टोरी सांगतं, कोणी डान्स करतं, असं त्यांच्यामध्ये मिसळून मी पण गाणे वगैरे म्हणते.
1: तर मॅडम एखादा प्रसंग सांगू शकताय की तुम्हाला आता गाण्याची आवड आहेच, तुम्ही तर तो छंद जोपासलेला आहे, की विद्यार्थ्यांना पण तुम्ही समजावून सांगताय, प्लस ऍक्टिव्हिटीज रन करताना तुम्ही तुमचा छंद पण जोपासताय आणि मुलांना पण समजावून सांगताय, तर त्यावेळीचा एखादा प्रसंग सांगू शकताय की तुमचा छंद जोपासताना पण तुम्ही मुलांना एक मोटिवेट केले?
0: काही मुलांना गाणे वगैरे म्हणता येत नाहीत, मग ते दुसरे मुलं त्यांना बघून हसतात. त्यामुळे मी काय करते, मी पुढे म्हणते त्यांना, सगळ्यांनाच माझ्या मागं म्हणायला होते, तेव्हा मग ते मुलं म्हणतात हसत नाहीत काय नाहीत. असं मी जरी एखादी कविताचे लाईन वगैरे एखादं कडवं वगैरे म्हणले ना, मग ते मुलं म्हणतात माझ्यासोबत हसू नका म्हणते, त्यांना डोळे मिटून बसा, असं असं बसा, नाहीतर असं बसा, असं बसा, असं सांगते त्यांना मी, मग ते माझ्या मागं म्हणतात.
1: अच्छा, तर मॅडम आपल्या एकंदरीत आपल्या स्नेहालय प्रोजेक्ट बद्दलच आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल की नेमकं हा कशा प्रकारे. आता तर तुमचा हाऊस मदरच आपण वर्कआउट ऐकलंय, परंतु आपला हा स्नेहालय स्नेहस्पर्श प्रकल्प कशा प्रकारे काम करतोय आम्हाला माहिती ऐकायला नक्कीच आवडेल.
0: स्नेहस्पर्श म्हणजे स्नेहस्पर्श मध्ये मुलंच आहेत सगळे. मुलांविषयीच आम्ही म्हणजे मुलांबद्दल तिथं काम करतो, मुलंच आहेत म्हणजे असे पॉझिटिव्ह वगैरे मुलं आहेत, आणि बाकीचे कोणाला पालक आहेत, कोणाला पालक नाहीत, कोणाला दोन्ही पालक आहेत, म्हणजे त्या मुलांविषयीच काम करतो आम्ही. की प्रोजेक्ट म्हणजे स्नेहस्पर्श मध्ये आपण फक्त मुलंच आहेत तिथं, छोट्यापासून ते 18 वर्षाच्या पर्यंत मुलं आहेत तिथं, त्यांच्यावरच आम्ही काम करतो म्हणजे असं.
1: आणि सध्या आता तुम्हाला कसं वाटतंय?
0: सध्या छान वाटतं एकदम. असं चेंजेस म्हणजे इथं आल्यापासून भरपूर चेंज झालं, भरपूर असं काही मुलांमध्ये मिसळून भरपूर असे गोष्टी बघायला भेटल्या, त्यांच्यासोबत बोलून भरपूर असं काही वेगवेगळ्या प्रकारचे मुलं वेगवेगळ्या त्यांच्याकडून असे गोष्टी ऐकण्यास मिळाल्या. टाइम मॅनेजमेंट म्हणजे कसं, आमचं सकाळी 10 वाजल्यापासून काम सुरू होतं ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू होतं. मग आता मध्येच रांगोळीचे क्लासेस इथं चालू होते आपल्या स्नेहालयमध्ये, त्यावेळेस मी 8 दिवस इथं रांगोळीचे क्लासेस अटेंड केले, रांगोळी वगैरे काढायला शिकले. त्या त्या टायमानुसार ते काम म्हणजे इथं आल्यापासून टाइम मॅनेजमेंट समजलं, ज्या वेळेत आम्हाला जे काम दिलेले ते आम्ही करतो.
1: अच्छा,
0: स्टाफ मेंबर 12 आहेत आम्ही, जेंट्स लेडीज मिळून 12.
1: आणि तिथील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे टोटल?
0: 84 आहे.
1: आणि त्यातील आपण म्हणतोय की 84, जसं की तुम्ही म्हणताय, तर सगळे विद्यार्थी हे असं एकत्रित राहतात की त्यांची राहण्याची वगैरे सोय कशी केली जाते आपली?
0: राहण्याची म्हणजे असे वयानुसार, नर्सरी पासून ते दुसरीचे मुलं एका हॉल मध्ये राहतात, तिसरी पासून ते 8वी पर्यंतचे मुलं माझ्याकडे आहेत, त्याच्यानंतरचे असे 4-5 आहेत तिथं हॉल, 5 हॉल मध्ये 5 मुलांची अशी हे करून दिलेली आहे. एकाला 20, एकाला 20, एकाला 18, एकाला 12, एकाला 10, असं मुलं नेमून दिलेले आहेत. ते कर्मचारी त्या त्या ह्याच्यावर काम करतात.
1: अच्छा, तर मॅडम जाता जाता तुम्ही एक आपल्या नगरकरांना, आपल्या नगरवासियांना काय मेसेज देऊ इच्छित आहे?
0: की मला असं वाटतं सगळ्या नगरकरांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे, मदत केली पाहिजे, अजून कुठलंही हे केलं व्यसन नाही केलं पाहिजे. एवढं सांगायचं मला की समाजाने स्त्रियांकडे चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे, स्त्रियांना रिस्पेक्ट दिला पाहिजे नगरकरांनी, म्हणा सगळ्या समाजाने की स्त्रियांकडे चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि स्त्रियांना रिस्पेक्ट दिला पाहिजे.
1: अच्छा, धन्यवाद तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. श्रोते हो, आज आपण ऐकलंय स्नेहस्पर्श प्रकल्पाच्या हाऊस मदर दीपाली बनसोडे मॅडम यांच्याशी आपण छान असा संवाद साधला आहे. मुलांना माया, आधार आणि आपुलकी देत त्या करत असलेलं कार्य खरंच प्रेरणादायी आहे. मॅडम आज आपण आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मंडळी, माणुसकीची उब आणि प्रेमाचा स्पर्श आयुष्य सुंदर बनवतो. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
3: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
2: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
3: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
2: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
3: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
2: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. ये जो चिल्ला

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडई. आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत.

0: रसिक हो संचित अहमदनगरच। या विशेष मालिकेत आजचे पाहुणे आहेत सुंदर हस्ताक्षर आणि गझलांसाठी ओळखले जाणारे कविवर्य खलील मोमीन। त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख। या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकलेला आहे, ऐकूया पुढील भाग।
1: खलील सर, गझल हा तुमचा आवडता काव्य प्रकार।
2: सुरेश भट वगैरे वाचत गेलो। गझलचं वैशिष्ट्य असतं असं असतं बघा, ह्या संपूर्ण जीवनाच्या पसाऱ्याकडे गझलकार हा अलिप्तपणे पाहणारा असावा लागतो आणि मग तो भाष्य करतो आणि ते अत्यंत मोजून मापून करावं लागतं। खरं म्हणजे ही थोडीशी तारेवरची कसरत असते। गझल हा तसा पद्यप्रकार आहे, नाही का, लगावली असते त्याची, तो वेगवेगळ्या वृत्तांमध्ये लिहिला जातो, पण त्या वृत्ताचा अभ्यास ज्या वेळेला तुम्हाला पाठ असतो अगदी त्यावेळेला तुम्ही फक्त गझलकडे लक्ष देता। माझी एक कविता ऐकतो तुम्हाला की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की काहीतरी तथ्य असलं पाहिजे। आता उदाहरणार्थ माझी अशी सवय आहे बरं का की मी आधी कच्च्या वहीमध्ये कविता लिहितो, तिच्यावर विचार करतो की खालचं वर केलं तर काय होईल, हा अनावश्यक शब्द आहे तो काढून टाकलं तर काय होईल वगैरे। अर्थात हे सगळं शब्द करताना मूळ आशयाला धक्का लागणार नाही अशा अर्थाने मी करतो। आणि ज्यावेळेला बऱ्यापैकी कविता झाली त्यावेळेला पक्क्या वहीमध्ये उतरवतो। कित्येकदा मला एखादा शब्दही आवडतो, तो शब्द मी त्या कच्च्या वहीमध्ये टिपून ठेवतो आणि वाटतं त्याचा आपण काहीतरी उपयोग करू किंवा तरी। कित्येकदा असं होतं की मी तीन चार ओळी लिहायला लागतो त्या कच्च्या वहीमध्ये आणि अचानक माझी पत्नी येते आणि म्हणते ओ याने पोट भरायचं नाही, ही पिशवी घ्या जा बाजारात जातो मी। आणि मग तिकडून आल्यानंतर केव्हा तरी ती कच्ची वही हाती लागते आणि वाटतं की वा वा क्या बात आहे, काय चार ओळी सुंदर लिहिल्या होत्या आपण, वा पुढे लिहावं का, कारण तो मूड गेला बरं का। आता काहीतरी लिहिलं म्हणजे काहीतरी वेल्डिंग केल्यासारखं, जोड दिल्यासारखं, कृत्रिम काहीतरी येईल। बरं त्या चार ओळी इतक्या छान असतात की त्या फाडून फेकून द्यायची इच्छा होत नाही। थोडक्यात म्हणजे असं अर्ध कच्चं माझ्या हातून काहीतरी राहून जातं की जे मला पूर्णच करता येत नाही। मला असं वाटतं की परमेश्वराच्या हातून देखील असंच काहीतरी घडत असावं। उदाहरणार्थ त्याने ही आंधळी लोळी पांगळी माणसं निर्माण केलीत ना, ह्या त्याच्या अर्ध्या कच्च्या अर्ध्याच्या कविता आहेत। हो, कुठं पूर्ण करू शकला तो सांगा। अशा अर्थाची कविता आहे कवितेची कच्ची वही टाळताना। कवितेची कच्ची वही चालताना मी नेहमीच फार अस्वस्थ होतो। कवितेची कच्ची वही चालताना मी नेहमीच फार अस्वस्थ होतो। आपल्या सामर्थ्यवान पंखांनी महासागरांना ओलांडून जाणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे यातील कितीतरी कवितांनी पक्क्या वही स्थलांतर केलेली असते आणि काही पानांवर मात्र क्षीण प्रतिमा अर्ध्या कच्च्या कवितांच्या जीवघेण्या खुणा। याच वहीतील एका पानावर एखादा शब्द असतो, कधीतरी सुतावरून स्वर्गाला जाता येईल अशा फालतू आत्मविश्वासाने लिहिलेला, परंतु नंतर वांज होत गेलेल्या जाणीवेला त्याचा स्पर्श न झाल्यामुळे तसाच पोरका राहिलेला। दुसऱ्या पानावर तीन चार ओळी असतात, पहाटे अचानक जाग आल्यावर भंगलेल्या सुंदर स्वप्नासारख्या। या ओळीतील आशयाचे मूळ शोधण्यासाठी परतीची वाट काही केल्या सापडत नाही। या अबोल ओळींनी आपले ओठ उघडावेत म्हणून त्यातील प्रत्येक शब्दाला मी नजरेने गुदगुल्या करू लागतो आणि शेवटी कंटाळून थकून जातो। कारण माझा हा प्रयत्न गळून पडलेले पिवळे पान डहाळलेल्या दोऱ्याने बांधून ते हिरवेगार होण्याची वाट पाहावी तसा वेळाच ठरतो। एका पानावर पाखरे उडत आहेत एवढीच लिहिलेली असते, मागे पुढे काहीच नाही। त्यावेळी मनात असेलही पण आता मुळीच स्मरत नसते, खरेच मी असे का लिहिली असेल, पुढे काय लिहिणार होतो। पाखरांना उडत ठेवण्यामागे आणि पुढेही कोणता हेतू असेल माझा। कदाचित असेही झाले असेल की ही ओळ लिहिल्यानंतर आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी दाटून आले असेल, किंवा मी त्यांना ज्या झाडावर विसाव्यासाठी नेणार होतो ते अचानक उन्मळून पडले असेल। वहीतील या पानावर मी लिहू लागलो तेव्हा नजरेच्या कक्षेत मावते तेवढेच आभाळ आपले असते असे ह्या पानाने मला बजावले असेल। कदाचित या पानाच्या डाव्या बाजूच्या पोकळीत वणवा पेटल्याचे आणि उजव्या बाजूच्या अंधारात

0: एखादी क्रूर शापत दबा धरून बसल्याचेही मला जाणवले असेल. म्हणूनही कदाचित या सुरक्षितपणाच्या आभाळावर मी त्यांना उडत ठेवले असेल. आता मात्र या पाखरांचे उडणे अस्वस्थ करते आहे. उडून उडून त्यांचे इवलाले पंख थकून गेल्याची जाणीव अंतकरण कुरतडते आहे. मी हा असा काळाशी बांधलेला त्यांच्यासाठी विसाव्याचा एक क्षणही थोपवून धरू शकत नाही. परवा पारव्यांचा थवा डोक्यात उडत जाताना पाहिला. त्यातील एक कसे कुणास ठाऊक टेलिफोनच्या आडव्या तारेला थडकले आणि खाली कोसळून गतप्राण झाले. आणि म्हणून पाखरे उडत आहेत ही ओळ अस्वस्थ करीत असली कितीही तरी तिच्यावर काट मारण्याची मला काही केल्या हिंमत होत नाही. काही केल्या हिंमत
1: फार अर्थ गर्भ चिंतन जर नसेल तर हे लिहिणं शक्य नाही होणार अशी कविता.
0: लिहिणं शक्य नाही. म्हणून तुम्ही आता म्हणालात ना ते चिंतन वगैरे उदाहरण त्याचं थोडस. मी असं म्हटलंय शून्य जुळलेले दोन तसे धरती आभाळ. शून्य जुळलेले दोन तसे धरती आभाळ पळ म्हणजे क्षण पळ काळ होतो जातो त्यांच्या प्रीतीचा पाल्लाळ. अरे हा काळ त्यांच्या प्रीतीचा पाल्लाळ हे जे येतो ना ते आलं पाहिजे. ते आलं पाहिजे. आता त्याच्या अनेक कविता आहेत. आता उदाहरणार्थ बघा इथे पुनर्विवाह ही कविता मला आठवली. आता शुभमंगल म्हणजे मांगल्याकडे वाटचाल. विवाह करून मांगल्याकडे वाटचाल असं पण त्याला शुभमंगल म्हणतो. पण ज्यावेळेला पुनर्विवाह हा शब्द आपण उच्चारतो त्यावेळेला मला नाण्यासारख्या दोन बाजू दिसतात ह्या शब्दाला. काळी बाजू कुठली की तो किंवा ती कुणीतरी गेलंय ठीक आहे ना. किंवा काडीमोड झालं ही काळी बाजू. आणि तो पुन्हा किंवा ती पुन्हा पुनर्विवाह करून मांगल्याकडे चालली ही जमेची बाजू. इथे कवितेचा पुनर्विवाह आहे. कवितेचा पुनर्विवाह आहे. ती कविता अशी आहे बघा पुनर्विवाह. परसातल्या लिंबाच्या झाडावर चढून आमच्या मांजरीने साळुंकीच्या घरट्यातील पिले फस्त केली. तेव्हा घरट्याभोवती भयभीत घिरट्या मारताना तिने केलेला शोकाकुल चित्कार शब्दात मावेना असा झाला. आणि ऐन तारुण्यात कुंकू पुसून गेलेल्या विधवेच्या कपाळासारखा माझ्या कवितेचा कागद कोराच राहून गेला. दिवाणखान्यात लावलेल्या गुबगुबीत मांजरीच्या तसबिरी आड चिमण्यांच्या एका झोडप्याने नुकतीच घरटे करायला सुरुवात केली. मिळतील त्या गवत काड्या आपल्या इवलाल्या चोची धरून घरातल्या वर्दळीला न जुमानता त्या तसबिरी आड आणून ठेवीत असतात. घरट्याला पुरून उरलेल्या गवत काड्या तसबिरीच्या दोन्ही बाजूंना आता शहरासारख्या लोंबताना दिसतात. हा खरे तर त्या तसबिरीचा चिमण्यांनी केलेला सत्कार. हा खरे तर त्या तसबिरीचा चिमण्यांनी केलेला सत्कार. काही काळ वैधव्य भोगल्यावर मनातल्या कवितेने पुनर्विवाह करून जणू थाटलाय नवा संसार.
1: सर अलीकडचा तुमचा कुंकवाचे कुंपण हा गझलांचा संग्रह आहे.
0: गझलांचा संग्रह.
1: आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्याच हस्ताक्षरामध्ये या कविता वाचायला मिळतात.
0: बरोबर.
1: हे भाग्य असतं ना कवी ज्या मूडमध्ये अक्षरांमध्ये त्याचा प्राण उतला गेलेला असतो.
0: बरोबर.
1: आणि तीच रसिकाला वाचताना ती भावना जाणवत असते.
0: व्यर्थाची बर या शीर्षकाची गझल आहे बघा. भावले न तिजला हे शब्दांचे घर अजून मानी असते गझल. भावले न तिजला हे शब्दांचे घर अजून अक्षरास म्हणते ती व्यर्थाची बर अजून. धन्यतेस बसला तू तृप्तीने जो जवीत. फार स्वतःला मोठा कवी समजायला लागला. धन्यतेस बसला तू तृप्तीने जो जवीत मी न दिला कसलाही श्रद्धेला वर अजून. वृत्त छंद यमकांची छत्री कारे करात. वृत्त छंद यमकांची छत्री कारे करात काय सांग पडली का उर्मीची सर अजून. ना मुळीच भिजले रे गाण्याने अंतरंग. कविता म्हणते ना मुळीच भिजले रे गाण्याने अंतरंग वेदनेस भिडला ना खर्जाचा स्वर अजून. भावरून म्हणते ती अंगाला चाच पीत. भावरून म्हणते ती अंगाला चाच पीत रे तुला न चढला त्या ध्यासाचा ज्वर अजून. तापला असं म्हणतो ना वाफेचा होत मेघ रिक्त सांग दिसते का माझे अंबर अजून. आणि शेवटचा शेर की प्रेम फार हलके ते तू माझ्यावर प्रेम करतो मान्य पती म्हणते प्रेम फार हलके ते वाऱ्यानेही उडेल त्यात घाल विरहाच्या दुःखाची भर अजून. त्यात घाल विरहाच्या दुःखाची भर अजून.
1: सर, बिंब प्रतिबिंब कवी कमलाकर देसले,
0: बरोबर,
1: त्यांची एखादी आठवण तुम्ही सांगा आधी आणि मग आपण या कवितांचं वाचन करूया.
0: सटाणा जी आहे तिथे डॉक्टर माझगावकर साहित्यांना नावाचं एक मंडळ होतं आणि ते दरवर्षी एक साहित्य संमेलन घ्यायचे एक दिवशीय आणि एक मुख्य पाहुणा बोलवायचे. म्हणजे अगदी विजय तेंडुलकरांना सुद्धा त्यांनी बोलवलं, हो, कुसुमाग्रजांना बोलवलं होतं वगैरे. मग थोडासा परिसंवाद, मग कथाकथन, काव्य वाचन वगैरे असं सगळं संध्याकाळपर्यंत तो कार्यक्रम चालत असे आणि गावातली सगळी मंडळी त्याला हातभार लावत, म्हणजे जेवणाचं वगैरे सगळं खर्च असा. मग तिथं आम्ही जात असो मोठ्या, म्हणजे जशी वारी आपण करतो
1: हो
0: तशा अर्थाने आम्ही जात असो आणि तिथे कमलाकरची भेट झाली माझी. आता माझी अशी पद्धत आहे थोडीशी बरं का, म्हणजे हा अनुभव पुरुषोत्तम पाटलांनी मला सांगितला की मी ज्या वेळेला लेखनिक होतो ह्यांचा बोरकरांचा, तर मी काही कविता लिहिल्या होत्या आणि त्या घेऊन मी गेलो होतो त्यांच्याकडे, तर ते म्हणाले ती पण ती भत्ती जळते त्याच्यावरती तुझी वही धर. तर म्हणाले मला मोठं आश्चर्य वाटलं, तुम्ही पाहिलीसुद्धा नाही म्हणे आणि तुम्ही सरळ सांगता, म्हणे ती जाळून टाक मग तू चांगल्या कविता लिहिशील. ही जी बाळकडू आहे ना हे आपल्याला पोचलं पाहिजे, कारण आपण स्वाभाविक आहे आपण आपल्यावर फार प्रेम करतो, आपल्या कलाकृतीवर फार प्रेम करतो, असं नसतं. दुसरी चांगली माणसं लिहिणारी असतात. आणि मग तिथे कमलाकर भेटला आणि मी थोडासा रिव्हर्स गिअर टाकला त्याच्या बाबतीमध्ये, काय लिहितोस वगैरे, आणि मग यांना थोडंसं हे केलं ना असं. मग ही मंडळी हे पहा दुःखही असं असं असतं की ते आपल्याला बोलायला होतं, मानिषात आपण म्हणतो
1: हो,
0: आणि आपल्याला डिवोसलं आहे जसं मलाही कुणीतरी डिवोसलं होतं, मी तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं. हे डिवोसणं फार महत्त्वाचं असतं. मग तिथून आपण खऱ्या अर्थाने लिहायला सुरुवात करतो. मग इनिशियल स्टेजवर जरी आपण असलो, म्हणजे एकीकडे कसं असतं माहिती का, लोक चंद्रावर चालले ना आपण म्हणायचो आपण वितनींचा की सायकलचा शोध लावला असा काहीसा प्रकार होतो आणि इथं आपली फसगत होते. एक तर आपलं वाचन नसतं, वाचन असलं पाहिजे, म्हणजे सध्याची कविता कुठं चालली पाहिजे याचा एक अंदाज, आणि मी वेगळं पण करतो म्हणजे नेमकं काय करतो
1: हो
0: याचंही भान आपल्याला असलं पाहिजे. त्यासाठी वाचनाची गरज आहे. आम्हाला दोघांना बांधण्याचं ठेवण्याचं एक कारण असं होतं, म्हणजे एकत्र बांधण्याचं कारण असं होतं की ज्ञानिया तुझ्या पायी नावाचा त्याचा कविता संग्रह आणि माझा निरालय हा चितस्त्री प्रकाशन अमळनेर म्हणजे वारा सोनारांनी काढला आणि त्या अर्थाने आम्ही थोडीशी बंधू म्हणून आलो. तो माझ्यापेक्षा वयाने लहान आणि तो फार छान लिहायचा आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं कमलाकरचं की त्याचा ज्ञानेश्वरीचा प्रचंड अभ्यास होता, तो चिंतशील माणूस होता, फार चांगला कवी होता आणि लेखकही चांगला होता आणि त्याला नाविन्याचा सतत ध्यास. आणि नंतर नंतर नंतर तर असं की तो ज्या वेळेला माझ्या सहवासात आला त्यावेळेला एक प्रकारची ज्याला म्हणता येईल एक छानपैकी असं एक कॉम्बिनेशन आमचं जमलं. मी काही लिहिलं की मी त्याला दाखवत असे, तू काही लिहिलं की दाखवत असे आणि मग आमचा पत्रोपत्री मी एक पोस्ट कार्ड लिहायचो त्या पोस्ट कार्डवर मी एक गझल लिहायचो आणि तो त्याला उत्तर द्यायचा. हा प्रकार सगळा चालला आणि तो माझ्याकडे तसे मी त्याच्याकडे जात असे आणि मी काही नवीन लिहिलं की आम्ही एकमेकांना दाखवत असू आणि अत्यंत समंजसपणे आम्ही टीका करतो असे एकमेकावर की नुसतंच नाही आणि पण जे चांगलं असेल त्याला दादही देत असू. तर असं कुणीतरी एक ज्याला म्हणता येईल रसिक म्हणा किंवा एक मित्र म्हणा तो असलाच पाहिजे असं माझ्यामध्ये. इथं मुद्दा एकच आहे की मला मोठं होण्यापेक्षा माझी कविता म्हणा माझी गझल मोठी झाली पाहिजे हा एक भाग होता आणि तो फार चांगलं लिहायचा. उदाहरणार्थ मला त्याचा एक शेर आठवतो बघा, गझलचं वैशिष्ट्य असं आहे बरं का की जास्तीत जास्त अक्षरांचं यमक जुळणं हे यशस्वी गझलेचं लक्षण आहे. आता जास्तीत जास्त अक्षरं जर नुसती यमकामध्ये गेली तर बाकीचं लिहायला काही उरत नाही. आता उदाहरणार्थ बघा त्याने असं लिहिलंय की भरणारी माणसे गेली कुठे तारणारी माणसे गेली कुठे. आता भा आणि ता हे एकच अक्षर उरले बाकीची सगळी 10 अक्षरं यमकामध्ये गेली. वेगवेगळ्या पद्धतीने गझल लिहिली जाते. मग ती ह्या पद्धतीने ती कशी लिहिली बघा, एकच शेर आठवतो मला त्याचा, तारणारी माणसे गेली कुठे भारणारी माणसे गेली कुठे हित मातीचे जपाया तुडविती द्यायला आकार गोळे घडविती होऊनी कुंभार हाती थापटी मारणारी माणसे गेली कुठे.
1: किती वर्ष तुमचा पत्रव्यवहार सुरू होता?
0: एक दीड वर्ष म्हणूया, पण आम्हाला असं काही वाटलं नव्हतं त्यावेळेला की याचं पुस्तक वगैरे होईल. बरं,
1: तुमचा जो बिंब प्रतिबिंब हा संग्रह आहे ज्यामध्ये कवी कमलाकर देसले आणि तुमचा एकमेकांशी जो संवाद आहे, सोनाली त्यातली एक कविता कमलाकर देसलेंची म्हणेल.
0: गजल अशी आहे, अभ्यास जीवनाचा सांगा कसा करू मी, अभ्यास जीवनाचा सांगा कसा करू मी, इतिहास नासलेला त्याला कसे स्मरू मी. जातोच तोल थोडा भूगोल चाळताना, जातोच तोल थोडा भूगोल चाळताना, मी नागरिक छंदी शास्त्रास कावरू मी. भाषा नशेत वेडे विज्ञान वागणारे, भाषा नशेत वेडे विज्ञान वागणारे, त्या भौतिकात कैसा हा जीव अंथरू मी. गणितात बीज आहे का भूमिती रीती ही, भागून शून्य येता का हातचा धरू मी. तृष्णार्थ आकडे हे काळास प्राशणारे, घड्याळ्याची काठी एक ते आकडा एक ते बारा आकडे बघा सगळा काळ पित आहेत. तृष्णार्थ आकडे हे काळास प्राशणारे, विरहात प्रीत झुरते कंसात पाखरू मी. आणि शेवटचा शेर असा आहे, किती ज्ञान वाहणारे ते ज्ञान वाहणारे, ही पुस्तके किनारे, काठी बसून कैसा पाण्यात त्या तरू मी, अभ्यास जीवनाचा सांगा कसा करू मी.
2: विषयात गुंतलेला अभ्यास सोडला, जेने मला कळे मी तो ध्यास जोडला. भाषा प्रमाण वा बोली वाचल्या तरी, संवाद पुल नाही माझ्यात जोडला. इतिहास रासला रक्ताने भकासला, नीतीत वा अनितीत युद्धात गाडला. विज्ञान धाडले की कातावले म्हणू, ब्रह्मांड शोधताना का ताल सोडला. अकांत लोळताना रंकास वाळले, निभिंज होत गणितांचा वृक्ष वाढला. सक्तीत शिक्षणाच्या भक्तीच संपली, विद्यापीठात दीक्षा पदवीत नाडला. आयुष्य हेच की विद्यापीठ जाहले, पाने अनुभवांची तो ग्रंथ जोडला.
0: आणि ही सगळी धावपळ आपण करतो आहोत त्या संदर्भातली ही गजल आहे बघा. राहिले ना शांत जगणे धावणे चालूच आहे, राहिले ना शांत जगणे धावणे चालूच आहे, गोल फिरून शेपटीला चावणे चालूच आहे. भान नाही वाट वळून ही कुठे जाते तरीही, भान नाही वाट वळून ही कुठे जाते तरीही, ऐट वेगाची क्षणाला धावणे चालूच आहे. वेचणे सोळाच साधे पाळताही येत नाही, आतल्या ह्या लालसेचे कावणे चालूच आहे. इतका वेग आपल्याला की आपल्याला व्यस्त चित्ते साध की एखादी गोष्ट घ्यावी म्हणून इतकाही वेळ नाही आपल्याकडे. भान नाही वाट वळून ही कुठे जाते तरीही, ऐट वेगाची क्षणाला धावणे चालूच आहे. वेचणे सोळाच साधे पाहताही येत नाही, आतल्या ह्या लालसेचे कावणे चालूच आहे. ही सुखासाठीच आहे सर्व यातायात चालू, कसाठी धावतोय बाबा सुखासाठी. ही सुखासाठीच आहे सर्व यातायात चालू, टाळले जे दुःख त्याचे फावणे चालूच आहे. कुठ टळले दुःख, थांबणे कंटाळवाने चालणे ही दीनवाने, थांबणे कंटाळवाने चालणे ही दीनवाने, काळजीचे काळ झाला भावणे चालूच आहे. दैव देते कर्म नेते का असे हे शोधताना, बोल काळाचे जिन्याला लावणे चालूच आहे. टाळले जे दुःख त्याचे भावणे चालूच आहे, ते टळत नाही.
1: खरं म्हणजे हा कवितेचा प्रवास संपूच नाही असं वाटत होतं, पण वेळेचंही बंधन आहे सर. पण तुम्ही नगरवर मनापासून प्रेम करता, आवर्जून नगरला येता, ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. हा कवितेचा झरा कायम प्रसवत राहावा आणि नव्या पिढीला तुमच्या रसिकांना तुमच्या कवितांनी संपन्न होत त्यांचं जीवनही जसा परिस्पर्श लाभतो तसा कवितेचा एक अमृत स्पर्श त्याला लाभावा अशी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून रेडिओ नगरच्या वतीने आभार मानतो.
0: धन्यवाद,
1: खूप धन्यवाद.
3: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली ज्येष्ठ कवी खलील मोमीन यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडई दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक नगरवर प्रेम असणारे नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.
2: बदन पे सितारे लपेटे हुए

नमस्कार, मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळ रस्ता, अहिल्यानगर.

0: चेतन आनंद यांनी लिखित आणि दिग्दर्शित 1966 मध्ये जो चित्रपट प्रदर्शित झाला तो म्हणजे आखरी खत. विशेष म्हणजे हा चित्रपट सुपरस्टार असलेले राजेश खन्ना यांचा पहिला चित्रपट म्हणजे त्यांचं पदार्पण, त्याचबरोबर ज्येष्ठ संगीतकार आणि गायक भूपिंदर सिंग यांचा देखील पहिला चित्रपट. तेव्हा या चित्रपटाविषयी जाणून घेऊया. या चित्रपटाची गीतं लिहिली होती कैफी आझमी यांनी आणि मधुर असं संगीत दिलं होतं खय्याम यांनी. चेतन आनंद यांनी एका साध्या पटकथेच्या आराखड्यानं आणि 15 महिन्यांच्या बाळाला शहरात मोकळं सोडून चित्रपटाची सुरुवात केली. जल मिस्री यांच्या सिनेमॅटिक दिग्दर्शनाखाली त्यांनी आपल्या विविध अँगलच्या कॅमेऱ्यानं, मुख्यतः हँडहोल्ड कॅमेऱ्यानं, शहरातील सर्व आवाज हे ध्वनिमुद्रित केले. 1967 40व्या अकॅडमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी या चित्रपटाची भारतीय प्रवेशिका म्हणून निवड झाली होती. परंतु त्याला नामांकन मिळालं नाही ही गोष्ट वेगळी. पण तिथपर्यंत हा चित्रपट पोहोचला होता, 1966 प्रदर्शित हा चित्रपट. आणि मित्र हो, या चित्रपटाचा 1979 शिवकुमार आणि सुजाता या अभिनेत्यांच्या अभिनयानं पुनथालीर या नावाचा तमिळ, 1981 चिन्नारी चिट्टी बाबू या नावाचा तेलुगूमध्ये आणि 1974 गरीब कुश या नावानं तुर्कीमध्ये रिमेक करण्यात आला. हे विशेष.
1: और कुछ देर ठहरे

गोविंद बाली, इंद्राणी मुखर्जी, लाजो, बंटू, मास्टर बंटी, झोपडपट्टीत राहणारे नाना पलसीकर, मानवेंद्र चिटणीस, इन्स्पेक्टर नाईक, मोहन चोटी मोतीच्या भूमिकेत, टुनटुन नाकी जेहान श्रीमंत तरुणीच्या भूमिकेत, रुत जवान या गाण्यात गायक म्हणून भूपिंदर सिंग हे स्वतः आहेत. त्याचबरोबर याच गाण्यात ट्रम्पेट वादकाच्या भूमिकेत चिक चॉकलेट असे हे भूमिका आणि कलावंत. तेव्हा आता ऐकूया या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. आखरी खत या चित्रपटात जे कलाकार आणि त्यांच्या भूमिका होत्या त्या अशा होत्या. राजेश खन्ना

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आखरी खत या चित्रपटाची कथा कशी होती ही जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर गोविंद एक तरुण शिल्पकार आहे. कुल्लूजवळ सुट्टी घालवत असताना तो लज्जोला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर ते एका गावातील मंदिरात गुपचूप विवाह करतात. मग त्याला पुढील शिक्षणासाठी शहरात जावं लागतं. दरम्यान लज्जो गर्भवती असल्याचं तिला कळतं. हे कळल्यावर तिची सावत्र आई तिला 500 रुपयांना विकून टाकते. म्हणजे त्या काळी 500 रुपये हे खूप होते बरं का. आज जरी त्याची किंमत कमी वाटली तरी पण त्या काळात कदाचित ते 5 लाख पण असू शकतात. तर 500 रुपयांना विकून टाकते, जिथं तिला मारहाण केली जाते. आणि काही काळानंतर ती बंटू नावाच्या एका लहान मुलाला, गोंडस मुलाला जन्म देते. नंतर लज्जो आपल्या 1 वर्षाच्या मुलाला घेऊन गोविंदला भेटायला मुंबईला येते. ती त्याच्या दारात त्याच्यासाठी एक पत्र ठेवते आणि मुलालाही त्याच्याकडे सोपवू इच्छिते. तथापि तिला ते करणं शक्य होत नाही म्हणून ती बंटूला आपल्यासोबत घेऊन जाते. ते भटकत राहतात आणि वाटेत जे काही मिळेल ते खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. पण लवकरच तिचा मृत्यू होतो आणि तिचा मुलगा एकटा पडतो.

चित्रपटाचा उर्वरित भाग शहरात भटकणाऱ्या एका लहान मुलाची कथा सांगतो. तो घराबाहेर पडतो आणि जे काही सापडतं ते खातो, ज्यात एक गोळीसुद्धा असते ज्यामुळे त्याला झोप लागते. जाग आल्यावर तो शहरात आणखी जास्त भटकू लागतो. दरम्यान लाजोने मागे ठेवलेल्या आखरी खत म्हणजेच शेवटचं पत्र, या पत्रातून गोविंदला सर्व काही कळतं. लवकरच त्याला आपली चूक लक्षात येते आणि तो पोलिसांच्या मदतीनं आपल्या पत्नी आणि मुलाला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला फक्त पत्नीचा मृतदेह सापडतो. नंतर तो पोलीस इन्स्पेक्टर नाईक यांना आपल्या स्टुडिओमध्ये ठेवलेला लज्जोचा पुतळा दाखवतो. त्यानंतर जवळच्याच एका अनाथाश्रमातील कर्मचारी त्या मुलाची सुटका करतो. तो मुलगा रात्रीच्या वेळी त्या ठिकाणाहून पळून जातो. बराच काळ इकडे तिकडे भटकल्यानंतर आणि काही लोकांच्या मदतीनं तो अखेर घरी पोहोचतो, जिथं त्याला त्याच्या हरवलेल्या आईचा पुतळा आणि एक नवीन स्त्री भेटते, जी आता त्याची आई झालेली असते. तर अशा प्रकारचा कथेचा हा अगदी सोपा भाग होता. ऐकूया या चित्रपटातलं एक गीत.

0: तर आखरी खत या चित्रपटावरील एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. राजेश खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, मी आखरी खतला माझ्या सुरुवातीच्या दिवसातील एक अविस्मरणीय चित्रपट मानतो. तो पूर्णपणे दिग्दर्शकाचा प्रकल्प होता आणि चेतन आनंद एक अत्यंत कल्पक आणि संवेदनशील दिग्दर्शक ज्यांनी तो चित्रपट कौशल्यानं हाताळला. मला अजूनही स्पष्टपणे आठवतं की सिनेमॅटोग्राफी जल मिश्री यांनी अबना जा हे गाणं माझ्यावर आणि इंद्राणी मुखर्जीवर 5 ते 6 क्लोजअपमध्ये अगदी सुंदर प्रकारे चित्रित केलं. त्याचबरोबर हिमालयाचे नैसर्गिक विहंगम दृश्य दुर्मिळ सौंदर्यशास्त्र आणि परिपूर्णतेने कसे टिपले होते, खूपच सुंदर असं हे चित्रण होतं. आखिरी खतमधील माझे सर्वात आव्हानात्मक दृश्य शेवटचे होते, ज्यात मी माझा मुलगा बंटीला ओळखेपर्यंत शांतपणे एका विचारात गढलेल्या अवस्थेत असतो. यासाठी चेतन आनंद मला रात्री उशिरा फोन करून उठवत असत, जेणेकरून माझ्या चेहऱ्यावर एक आदर्श करुण भाव येईल. तर असा हा चित्रपट होता. त्या काळी या चित्रपटाच्या कथेची आणि संगीताची खूप वाहवा झाली, गीतं देखील खूप गाजली. तेव्हा जाता जाता आणखी एक गीत या चित्रपटातलं आपण ऐकूया.
1: बैठ सकता हूँ?
2: बैठिए.
1: आप डांस नहीं कर रही है?
2: तबीयत नहीं है. बच्चा मिला कि नहीं?
1: जी नहीं. आप बच्चे को ढूंढने क्यों गई थी?

वेलकम बॅक मित्रांनो. तर थोड्या गप्पा थोडी गाणी या चित्रपटातला पिक्चर अभी बाकी है हा सेगमेंट आत्ताच आपण ऐकलात. आणि आता आपला दुसरा सेगमेंट सुरू करतोय जागतिक पत्रलेखन दिन. मित्रांनो, 1 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक पत्रलेखन दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवसाची सुरुवात 2014 ऑस्ट्रेलियन लेखक आणि कलाकार रिचर्ड सिम्पकिन यांनी केली. डिजिटल युगात मोबाईल, ईमेल आणि इन्स्टंट मेसेजिंगमुळं मागे पडत चाललेली हातानं पत्र लिहिण्याची कला आणि तिचा आपुलकीचा स्पर्श आता कमी होत चाललेला आहे. किंबहुना काही दिवसानं तो नष्ट होईल की काय ही भीती आहे. आणि याच भीतीमुळं 1 सप्टेंबर हा दिवस जागतिक पत्रलेखन दिन म्हणून साजरा केला जातो. मित्र हो, आपणही कधी पत्र लिहिलं असेल? आता मोबाईलच्या जमान्यामध्ये आपलं तर खूप अवघडच आहे, परंतु साधारण हा मोबाईल येण्याच्या आधी मात्र कम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट ह्या आधुनिक गोष्टी येण्याच्या आधी आम्ही मात्र हातानं पत्र लिहायचो. आणि त्या पत्रामध्ये जो मायना असायचा, तो मायना लिहिताना आम्हाला ज्यांना आपण पत्र लिहितोय त्यांची पूर्ण मूर्ती डोळ्यासमोर उभी राहायची. मग ते काका असतील, मामा असतील, आजी असेल, आजोबा असतील, मोठा भाऊ, मोठी बहीण, कुणीही असेल. त्याकाळी पत्र लेखनाला खूप महत्व होतं, कारण इंटरनेट नव्हतं. आणि या पत्रामध्ये भावना आणि स्मृतींचा खजिना असायचा, संवादातील वैयक्तिक स्पर्श असायचा, सर्जनशीलता आणि भाषा विकास, त्याचबरोबर अथांग पसरलेल्या आधुनिक डिजिटल युगात जिथं मोबाईलवर एका क्लिकवर आणि इन्स्टंट मेसेजद्वारा हजारो मैल दूर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधला जातो, तिथं पत्रलेखनाची कला आता लोप पावत चालली. पत्रामध्ये मात्र आपल्याला त्या माणसाशी प्रत्यक्ष बोलतोय की काय असंच वाटायचं. व्हॉट्सअप, ईमेल किंवा सोशल मीडियाच्या गर्दीत आजही हस्तलिखित पत्रांचं मोल अमूल्य आणि अजोड मानलं जातं. आणि त्यामुळंच 1 सप्टेंबर हा जागतिक पत्रलेखन दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ कागद आणि शाईचा उत्सव नसून मानवी नात्यांमधील ओलावा, आपुलकी आणि भावनांचा खजिना जतन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हस्तलिखित पत्रांमधील वैयक्तिक स्पर्श आणि भावनांची देवाणघेवाण डिजिटल मेसेज क्षणभरात वाचले जातात आणि तितक्याच वेगाने विसरलेही जातात. परंतु हातानं लिहिलेले पत्र हे कायमस्वरूपी जतन करून ठेवता येणारा स्मृतींचा खजिना आहे. पत्रावर असणारे लेखकाचे विशिष्ट हस्ताक्षर, शाईचा वास, कागदाचा स्पर्श आणि ते पत्र लिहिण्यासाठी खर्च केलेला वेळ, हे सर्व घटक त्या संदेशाला अत्यंत खास आणि वैयक्तिक बनवतात. पत्र वाचताना समोरच्या व्यक्तीचा आवाज आणि त्याच्या भावना प्रत्यक्षात जाणवतात. पूर्वीच्या काळात टपाल खात्याचा पोस्टमन घरासमोर आला की पत्राची वाट पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि हुरहुर दिसायची, ती डिजिटल संदेशांमध्ये कधीच अनुभवता येत नाही. आणि या बाबतीमध्ये राजेश खन्ना यांनी अभिनय केलेला डाकिया नावाचा चित्रपट होता. आणि त्याच्यामध्ये राजेश खन्ना यांनी स्वतः एका पोस्टमनची भूमिका केली. त्यातलं एक गाणं देखील अतिशय संवेदनशील आहे, भावनिक आहे. तर आता आपण ते गीत ऐकूया आणि या गीताचा आनंद घेऊया. डाकिया डाकिलाया, डाकिया डाकिलाया, डाकिया डाकिलाया, डाकिया डाकिलाया.

वेलकम बॅक मित्रांनो. शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या दिवसाचं औचित्य साधून विशेष उपक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, मित्रांना, शिक्षकांना पत्र लिहिण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. यामुळे मुलांच्या कल्पकतेला, भाषिक क्षमतेला आणि लेखनशैलीला चालना मिळते. विचार शांतपणे कागदावर उतरवल्यानं मानवी मन एकाग्र होतं आणि विचारांची सुस्पष्टता वाढते. पत्रलेखन हे केवळ संवादाचे माध्यम नसून ते मानसिक शांतता आणि आत्मपरीक्षणाचा एक उत्तम मार्ग मानला जातो. तर आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानानं वाढलेल्या जगात स्लो कम्युनिकेशन ही संकल्पना पुन्हा लोकप्रिय होत आहे. लोक आता डिजिटल डिटॉक्स म्हणून आणि आपल्या जवळच्या व्यक्तींशी दृढ नाते निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा पेन आणि कागद हातात घेऊ लागलेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्ट क्रॉसिंगसारख्या उपक्रमांद्वारे जगभरातील लोक एकमेकांना पोस्टकार्ड पाठवून संस्कृतीची देवाणघेवाण करत आहेत. जागतिक पत्रलेखन दिन आपल्याला हेच शिकवतो की तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी स्पर्श आणि भावनांची जागा कोणतीही स्क्रीन घेऊ शकत नाही. आजच्या या विशेष दिवशी तुम्हीही डिजिटल उपकरणांपासून थोडं दूर होऊन तुमच्या जवळच्या व्यक्तीला, जुन्या मित्राला एक सुंदर हस्तलिखित पत्र नक्की लिहा. तुमचे ते काही शब्द त्यांच्या चेहऱ्यावर आयुष्यभराचे हसू आणि मनात आठवणींची ऊर्जा निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरतील. पण पत्र का लिहितात माहिती आहे तुम्हाला? त्याची अनेक कारणं आहेत. आपल्या आवडत्या लोकांशी संवाद साधण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, विचारशील मार्ग आहे. जी लोक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्र लिहितात त्यांना जीवनाबद्दल अधिक आनंद आणि समाधान वाटतं. मैत्री, विवाह किंवा इतर अर्थपूर्ण नातेसंबंध मजबूत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. पत्रलेखन हे एखाद्या विशिष्ट विषयावरचा आपला दृष्टिकोन किंवा स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आपल्याला मदत करू शकतो. आपले जुने मित्र आणि नातेवाईकांसोबत संवादाचं पारंपरिक स्वरूप जपलं जातं. जर सुंदर हस्ताक्षर असेल तर ते तुमचं लेखन कौशल्य दाखवण्याचा एक मार्ग आहे. याशिवाय मजकूर किंवा ईमेल ऐवजी पत्र लिहिण्याचं आणखी एक कारण म्हणजे आपण काय लिहित आहोत याबद्दल खरोखर विचार करायला भाग पाडतं. यासोबतच हस्तलिखित पत्र निवडक अक्षरांसह आपल्याला काय लिहितो आहोत याची अधिक काळजी घेण्यास भाग पाडतं. रिचर्ड सिमकिन यांनी 2014 जागतिक पत्रलेखन दिनाची सुरुवात केली. 1990 दशकाच्या उत्तरार्धात सिमकिन यांनी ऑस्ट्रेलियन लिजेंड्सना पत्र लिहिलं होतं आणि जेव्हा त्यांनी सुद्धा त्याला पत्राद्वारे प्रतिसाद दिला होता तो अत्यंत उत्साही आणि आनंदी होता. 2005 सिमकिन यांचे पुस्तक ऑस्ट्रेलियन लिजेंड्स प्रकाशित केलं. यावेळी त्याच्या मनात कल्पना आली की पत्रलेखन दिन का असू नये. यातून मग पुढे पत्र लिहिण्यासाठी समर्पित आजच्या दिवसाची निवड झाली. पण लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी सिमकिन यांनी ऑस्ट्रेलियात शाळांमध्ये पत्रलेखन कार्यशाळा घेतल्या. प्रौढांना सोशल मीडियापासून जराशी विश्रांती घेऊन पत्र लिहिण्यास प्रोत्साहित केलं. मित्रांनो, काही प्रसिद्ध व्यक्तींची पत्रं आपण वाचायलाच हवी. जसं की मार्टिन ल्युथर किंग आहे, ज्युनियरचे बर्गिमहम जेलमधून पत्र, अशा अनेक गांधीजींचे पत्र आहेत, पंडित नेहरूजींचे पत्र आहेत, सावरकरांचे पत्र आहेत, नेता सुभाष यांचे पत्र आहेत. शिवाय लोकमान्य टिळकांचीही पत्रं अवश्य वाचा.

मित्रांनो, अगदी लहानपणापासून आपल्या शाळेमध्ये आजही अब्राहम लिंकन यांचं हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र अजूनही मला आठवते, आपल्यालाही आठवत असेल. बऱ्याच ठिकाणी त्याचं विशिष्ट दिवशी वाचन पण केलं जातं. तर काय लिहिलं होतं त्यांनी, तुम्ही वाचलं असेल कदाचित. इतके सुंदर शब्द होते आपल्या मुलाच्या संदर्भामध्ये. मुख्याध्यापकांना त्यांनी काय सांगितलं या पत्रामध्ये दिसते. प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधूचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत, तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या गबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची आसमान भरारी, सोनेरी उन्हात बिरबिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे. फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं. बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना आद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा, जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढं हेही सांगा त्याला की ऐकावं जनाचं, अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपटे टाकून नितळसत्व तेवढं स्वीकारावं. त्याला हे पुरेपूर समजावं की करावी कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय्य वाटतं त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा. त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा आधीर व्हायचं धैर्य, आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखीही एक सांगत रहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे, पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच माझा मुलगा. भलताच गोड छोकरा आहे हो तो. श्रोते हो, हे अब्राहम लिंकन यांचं सुंदर असं पत्र वसंत बापट या आपल्या मराठी साहित्यिकांनी शब्दांकित केले, म्हणजेच मराठी रूपांतरित केले. तेव्हा तुम्ही आजचा दिवस सोशल मीडियावर किंवा आपल्या इतर मीडियावर देखील शेअर करू शकता. शिवाय हा दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या जवळच्या एखाद्याला पत्र लिहा. अशा व्यक्तीला जी व्यक्ती तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकते. आजच्या थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमधून मी आर जे आदी आपल्या सर्वांचा आता निरोप घेतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सहंस रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।

नमस्कार, शुभ संध्या का वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:05 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे. तुमच्या सोबत 5 मिनिटं उशिरा आले त्यासाठी क्षमस्व, सॉरी. कारण सॉरी का तर माहिती आहे मला की मला पण खूप राग येतो जर कधी ना कोणी मला एक वेळ देतं आणि त्या वेळेत येत नाही. मी नेहमी म्हणते उद्या संध्याकाळी 4 तुम्हाला भेटायला येईन, संध्याकाळी 4, पण 4:05 झालं तरी कोमलचा आत्ता पत्ताच नाहीये. राग तरी येणारच, पण ठीक आहे, प्रेम आहे म्हणून राग येतो. सो आज का रुसवा यही हम छोडते है और शुरुआत करते है हमारे शो की. तर मंडळी संध्याकाळची छान वेळ आहे, सोबत असणार आहेत गप्पा, मजा, मस्ती आणि खूप सारी एन्जॉयमेंट. त्यामुळे आजचं संध्याकाळ तर छान आहे बरं का. आणि त्याचबरोबर ना आता सप्टेंबर महिना चालू झालेला आहे, आज 1 तारीख आहे. आणि आय एम सो एक्साइटेड बिकॉज ऑफ या महिन्यामध्ये गणपती बाप्पा येत आहेत, गोकुलाष्टमी आहे, खूप काही काही आहे, पोळा आहे, बैलपोळा. त्यामुळे ना मी तर खूपच उत्सुक आहे. तुम्ही आहात का नक्की कळवा आणि याच उत्साहात ऐकूयात हे छानसं गाणं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: मालिकेत आहात रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:25 झालेत आणि सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रात अल निनोच्या प्रभावामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात ना पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर गंभीर दुष्काळाचं सावट निर्माण झालंय आणि राज्यातील 18 जिल्हे अवर्षणग्रस्त म्हणजेच रेड झोन घोषित झाले असून 14 जिल्ह्यात जेमतेम पाऊस झालाय आणि ऑगस्टमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात 60-65% पावसाची तूट नोंदवली गेली असून सप्टेंबरमध्ये ही मान्सूनच्या परतीच्या प्रवासात कमी पावसाचा अंदाज आहे. केवळ जुलै महिन्यातच सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला होता. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या इकडे पावसाचं यावर्षी खूप मोठं सावट आलेलं आहे. 1 जून ते 30 ऑगस्ट पर्यंत सरासरी पाऊस महाराष्ट्रात कसा झालाय तर 11 तूट झाली आहे. सरासरी 805.6 असायला हवा पण पडलाय 716.4 अंश सेल्सिअस एवढा. कोकणमध्ये 9% तूट आहे. सरासरी आहे 2478.2 तर पडलाय 2258.4. मध्य महाराष्ट्रात 8% जास्त पडलाय. सरासरी 238.9 पण पडलाय 631 एवढा. मराठवाड्यात 29% तूट झालीय. सरासरी पाऊस होता 4074.6 पडलाय 3 सरासरी पाऊस हा जो आहे तो 474.6 एवढा होता पण पडलाय 336.2 एवढा. आणि विदर्भामध्ये 25% तूट झालीय. सरासरी पाऊस पडण्याची जी अपेक्षा होती ती होती 771.7 पण पडलाय 579.2. अशा प्रकारे आपल्याकडे पावसाचा तुटवडा जाणवतो आहे. आणि अतिवृष्टीत 4 जिल्हे होते. नाशिक 55%, सातारा 39%, पुणे 32% आणि पालघर जो आहे ते 28% एवढा पाऊस तिथे झालेला आहे. आणि खूप कमी पाऊस म्हणजेच रेड झोन मध्ये आहेत सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नंदुरबार, सोलापूर, बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम. आपण देखील रेड झोन मध्ये आहोत. आणि खूप कमी पाऊस पडलाय कोल्हापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, धुळे, जळगाव, तसंच सांगली, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ. तर अशा प्रकारे कमी पाऊस इथं झालेला आहे. त्यामुळे मंडळी, यावर्षी पावसानं चांगलाच तुटवडा केलेला आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणं खूप महत्वाचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांज रंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत आणि संध्याकाळचे 4:31 झालेले आहेत. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, पर्यटकांचं खास आकर्षण असलेल्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड इथं 3 श्रावणी सोमवारानिमित्तानं भाविकांसोबत पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केली होती बरं का. आणि महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे गड परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळालंय. सध्या पावसाळ्यामुळे हरिश्चंद्रगड परिसरातील निसर्ग सौंदर्य अधिकच खुलं असून डोंगर रांगा हिरवाई धबधबे आणि धुक्यानं परिसराला मोहक रूप प्राप्त झालं. इतकं सुंदर वातावरण झालंय आणि ते ऐकून मला तर असं वाटतं मीही हरिश्चंद्रगडावर जावं. सो मित्रांनो, खरं म्हणजे मला ना देवाचे मंदिर जे असतात, म्हणजे कोणत्याही देवाचे असोत किंवा मग महादेवाचे असोत, ते मंदिर प्रचंड आवडतात. कारण तिथे भक्तिमय वातावरण असतं, आतमध्ये गेलं शांत वाटतं, पण तिथलचा निसर्ग देखील का छान असतो, इतकं सुख देतो ना जे सुख कुठेच नाहीये. तर असं तुमचं कोणतं आवडतं मंदिर आहे नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 4:47 मिनिट झालेत आणि सांज रंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणणं आता रडवू की हसू हेच कळत नाही. म्हणजे नुकतंच जे साखरेचे भाव, साखर जी आहे तिचे भाव वाढले होते, पण जेव्हा ते कमी झाले तेव्हा छान वाटलं, अरे वा बरं झालं पुन्हा ती साखर जागेवर आली असं वाटलं. पण आता दुधाचं तसंच काहीच होतंय बरं का. मुंबईमध्ये 1 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासूनच म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 9 रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि यामुळे सुट्ट्या दुधाचे दर 93 रुपयांवरून 102 रुपये लिटर झाले आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या कालावधीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे आणि उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ जी आहे ती करण्यात आल्याचं मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशननं म्हटलं आहे. जरी हे मुंबईत झालंय तर हे लवकरच सगळीकडे देखील होऊ शकतंय. तर म्हणजे चहाप्रेमींच्या दुःखावर अजून दुःख किंवा अजून मीठ चोवल्या जातंय असं वाटतंय की साखर तर आली आहे बाबा आटोक्यात, पण आता दुधाचं काय करणार, याबद्दल काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:52 झालेत आणि सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधील दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं म्हणजेच PCBनं अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत. बरं का, तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यापूर्वी PCBनं तब्बल 7 खेळाडूंना संघातून वगळून थेट मायदेशी परत पाठवलंय. यामध्ये मोहम्मद रिझवान आणि इमाम उल हक यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असून या मोठ्या दणक्यासोबतच रेड बॉलचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे क्रिकेट जगतात ही मोठी न्यूज आहे बरं का, खरं म्हणजे कारण पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ झालेली आता दिसतीये. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू, मी कोणाबद्दल बोलते लक्षात आलंच असेल. हो, मी बोलते लियोनेल मेसी यांच्याबद्दल. आणि यांनी ना आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बरं का, सोमवार दिनांक 31 ऑगस्टला मेसीनं हा निर्णय जाहीर केला आहे. आणि जे जे मेसीचे चाहते होते त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. अर्जेंटिनाच्या जर्सीत तब्बल 20 वर्ष मैदान गाजवल्यानंतर तर आता सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलाय. आणि मी नेहमी या जर्सीसाठी संघर्ष केला आणि माझं सर्वस्व दिलंय फुटबॉलच्या माध्यमातून तुम्हाला आनंद द्यायचा आणि अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटावा यासाठी मी कायम प्रयत्न केला. आता माझ्याकडे देण्यासाठी काहीही नाहीये अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यात. खरंच म्हणजे एखादा खेळाडू जेव्हा खेळाडू असेल, आपला आवडता अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, क्रिकेटर असेल, फुटबॉलपटू असेल किंवा इतर खेळातले खेळाडू असतील, जेव्हा ते निवृत्तीची गोष्ट करतात ना तेव्हा खरंच मन खूप दुखावतं. त्यांच्या सगळ्या गोष्टी आठवतात, त्यांनी खेळलेल्या मॅचेस आठवतात, त्यांनी केलेले गोल्स आठवतात आणि अशा आठवणी आपल्यासोबत ठेवून ते निवृत्ती घेत असतात. असेच आता लियोनेल मेसी यांनी देखील निवृत्ती घेतलेली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकित्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, माझे नाव स्मिता काळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

संध्याकाळचे 5:21 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी आपल्या सगळ्यांसाठी जरा विचार करायला लावणारी गोष्ट आहे बरं का. आजपासून म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मुंबई आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करणारे काही महत्वाचे बदल लागू झालेत बरं का. दूध, सीएनजी, पीएनजी तसंच रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ झाल्यानं मुंबईकरांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे आणि याशिवाय वाहनांच्या किमती, गॅस सिलेंडर, बस प्रवास आणि विमान प्रवासाशी संबंधित नियमांमध्येही बदल झाले आहेत. दूध, सुट्ट्या म्हशीच्या दुधाचा दर 93 रुपये वरून 120 रुपये प्रति लिटर झालाय तर सीएनजीचा दर 2 रुपये प्रति किलोनं वाढून 88 झालाय. पीएनजी, घरगुती पीएनजी रुपये 1 प्रति SCM ने महाग झालंय तर रिक्षा किमान भाडे जे आहे ते 26 वरून 27 झालेत आणि टॅक्सीचं किमान भाडं 31 वरून 33. तर टॅक्सी आणि रिक्षा हे मुंबईमध्ये वाढ झालेली आहे. व्यावसायिक LPG जे आहे ते 19 किलोचा सिलेंडर 9.50 महाग झालाय, म्हणजे 9.50 रुपये महाग झालाय. टाटा मोटर्स आणि ह्युंडाई कार मॉडेलनुसार 25,000 दरवाढ झालेली आहे. तसंच रिक्षा टॅक्सी जे आहे तर त्यात नियम काय बदलले तर नवीन भाडे मीटरमध्ये सेट करण्यासाठी चालकांना 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. KYC पूर्ण नसेल तर सिलेंडर मिळण्यात अडचण येऊ शकते. तसंच पात्र महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर लाभार्थ्यांसाठी NCMC कार्ड आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2025-26 नियमित ITR भरण्याची मुदत 31 ऑगस्टला संपली आहे आणि आता मोबाईलवरील डिजिटल बोर्डिंग पास वापरता येणार, कागदी पासची गरज नाहीये. तर मंडळी अशा प्रकारे बदल झालेले आहेत. या बदलांबद्दल काय वाटते नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं संध्याकाळचे 5:28 झालेत आणि सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे राष्ट्रीय पोषण दिन. आजपासून राष्ट्रीय पोषण सप्ताहाची सुरुवात झाली आहे. आपण म्हणतो ना की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, पण या संपत्तीची काळजी आपण घेतो तरी कशी? औषधं घेऊन, आजार झाल्यावर डॉक्टरांकडे जाऊन, की आजार होऊच नयेत म्हणून रोजच्या ताटातून? कारण खरं सांगायचं तर आपलं ताटच आपल्या आरोग्याची पहिली पायरी आहे. आपल्या रोजच्या जेवणात भाजी, फळं, डाळी, कडधान्य, दूध किंवा त्याचे पर्याय अंडी असेल तर अंडी, तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारखी पौष्टिक धान्य असायला हवीत. घरचं ताजं आणि शक्य तितकं संतुलित अन्न खाणं महत्वाचं आहे. सरकारच्या पोषण अभियानाचाही भर लोकांमध्ये पोषणाबद्दल जागरूकता वाढवण्यावर आहे. आणि काय कमी करायचं? वारंवार खाल्ले जाणारे पॅकेज पदार्थ, खूप तेलकट पदार्थ, जास्त मीठ, जास्त साखर आणि सतत बाहेरचं खाणं, यावर नियंत्रण ठेवायला हवंय. कारण चव काही मिनिटांची असते, पण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर जास्त काय राहू शकतो. पोषण म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही, पोषण म्हणजे शरीराला योग्य ऊर्जा मिळणं, मुलांची योग्य वाढ होणं, काम करताना थकवा कमी जाणवणं आणि आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणं. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया, ताटात रंग वाढवूया, भाज्यांचा, फळांचा, डाळी, कडधान्यांचा, पाणी पुरेसं पिऊया, रोज थोडा व्यायाम करूया आणि आपल्या झोपेकडेही लक्ष देऊयात. कारण आज आपण आपल्या शरीराला जे देतो त्याचं उत्तर आपलं शरीर उद्या आपल्याला देत असतं. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरच्यांच्या ताटाचीही. राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजची सांजरंगाची सुरुवात छान गाण्यानं तर आपण केलेली आहे, पण आता संध्याकाळची सुरुवात किंवा आपल्या यापुढील आयुष्याची सुरुवात छान पौष्टिक अन्नानं करूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 24495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

सकाळचे 5:40 झालेत आणि सांजरंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आज तुम्हाला माहिती काय, आज ना एक वेगळा दिवस आहे, बरं का? आज आहे रेशीम दिन. रेशीम म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ती सुंदर चमकदार साडी, तिचा मऊ स्पर्श आणि तिचं खास सौंदर्य. पण कधी आपण विचार केलाय का या एका रेशीम धाग्यामागे किती मोठी मेहनत दडलेली असते. रेशीम तयार होण्याची सुरुवात होते ती रेशीम किड्यापासून आणि त्याच्या संगोपनापासून. रेशीम किडा तुतीची पानं खातो आणि त्यातून तयार होणाऱ्या कोशापासून रेशीम धागा मिळतो. पुढे अनेक प्रक्रिया आणि अनेक हातांच्या मेहनतीनंतर तो धागा आपल्या सुंदर कपड्यांमध्ये रूपांतरित होतो. म्हणजे आपण एखादी रेशीम साडी नेसतो तेव्हा आपण फक्त एक सुंदर वस्त्र नेसत नसतो, तर त्यामागे असलेल्या शेतकऱ्याची मेहनत, कारागिराचं कौशल्य आणि अनेक कुटुंबांच्या रोजगाराची गोष्ट सोबत घेऊन चालत असतो. आणि म्हणूनच रेशीम दिन आपल्याला एक छोटीशी जाणीव करून देतो, आपल्या रोजच्या वापरातील प्रत्येक वस्तू मागे कुणाचं तरी श्रम असतात. एखादी साडी सुंदर दिसते म्हणून तिचं कौतुक आपण करतोच, पण ती तयार करणाऱ्या हाताचं कौतुकही व्हायला हवं ना. म्हणूनच आज रेशीम दिनानिमित्त रेशीम उद्योगाशी जोडलेल्या प्रत्येक शेतकरी, कामगार आणि कारागिराला मनापासून सलाम. आणि हो, पुढच्या वेळी रेशीम वस्त्र अंगावर घेताना त्याच्या चमकदारपणासोबत त्यामागची मेहनतीची कहाणी नक्की आठवा. अशा छोट्या छोट्या गोष्टींतून आयुष्याचा एक सुंदर रंग देत तुम्ही ऐकत रहा सांज रंग हा शो. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

संध्याकाळचे 5:52 झाले तर सांज रंग या शो मध्ये आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आयुष्यात ना अशी चांगली चांगली माणसं येतात ना तेव्हा खूप छान वाटतं, पण ती माणसं ना कायम स्वरूपी आपल्या सोबत राहावीत अशीच मनामध्ये इच्छा असते आणि त्यासाठी आपण ना खूप जास्त प्रयत्न करत असतो, जग इकडचं तिकडं करत असतो आणि ती व्यक्ती, तो माणूस, ती मैत्रीण, तो मित्र, वॉट एव्हर जो असेल तो व्यक्ती आपल्या सोबतच राहावा ही आपली खूप इच्छा असते आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. पण त्या माणसाला जर आपल्या सोबत राहायचं नसेल तर काय काय. जर तुम्हाला, आपण प्रत्येक वेळी म्हणतो की यार मी तर एवढं केलं होतं, मी तर एवढे एफर्ट्स घेतले होते, मी तर त्या माणसासाठी काय काय केलं होतं, त्याला माझ्या, म्हणजे माझं सर्वस्व मी त्याला समजलं होतं, पण असं नसतं ना. तो देखील तेवढाच खुश तुमच्यासोबत असायला हवा, त्याला देखील तेवढाच जास्त तीव्र इच्छा असायला हवी तुमच्यासोबत राहण्याची, तुमच्यासोबत चालण्याची, तुमच्यासोबत आयुष्य व्यतीत करण्याची, तुमच्यासोबत फ्रेंडशिप ठेवण्याची. पण त्याच्या मनात ते नसेल तर काय करू शकतो, त्याच्या आनंदात आनंद मानायचा असतो आणि पुढे जायचं असतं. आणि आता आपल्याला देखील पुढे जावं लागणार आहे. याचा अर्थ असा नाही आहे की मला तुमच्यासोबत राहायला आवडत नाही, मला तुमच्यासोबत खूप जास्त राहायला आवडतं, पण काय ना, वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतं, कारण उद्या पुन्हा भेटायचं असतं, वेगळ्या वेगळ्या गप्पा मारायच्या असतात, वेगवेगळी गाणी एन्जॉय करायची असतात. म्हणजेच आता वेळ झाली आहे तुमचा सगळ्यांचा निरोप घेण्याची. भेटूयात उद्या संध्याकाळी 4 सांज रंग या शोमध्ये. आणि जर कोणती माणसं सोडून गेली असतील, त्याचा त्रास होत असेल, तर थोडं थांबा, स्वतःच्या मनाला समजून घ्या, त्याला समजून सांगा की इट्स ओके, त्यांना आपल्यासोबत नव्हतं राहायचं. कदाचित दुसरं कोणीतरी असेल ज्यांना आपल्यासोबत राहायचं असेल, आपल्यासोबत आनंद व्यक्त करायचा असेल, आणि कदाचित तेच आपल्याला कधी जाऊ देणार नाहीत, अशी माणसं शोधा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 50। रसिक श्रोते हो, रेडिओ विश्वास आणि आपण सर्व रसिक श्रोते यांच्यामुळेच केवळ चिरंतन गाणी या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सवी भाग आज रसिकांना सादर करण्याचा योग येतो आहे। असेच आपले आशीर्वाद मला आणि चिरंतन गाणी या कार्यक्रमाला मिळत राहो अशी प्रार्थना करून आजच्या भागाला सुरुवात करूया। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आजच्या सुवर्ण महोत्सवी भागात ऐकूया संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या, कोळी गीत।

रसिक हो, लावणी हा शब्द लावण्य या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ सुंदर असा होतो. लावणी म्हणजे न सुकणारा मोगऱ्याचा गजरा. नृत्य, संगीत आणि अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे लावणी. लावणीमध्ये शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. शृंगाराच्या भावासह भक्ती, शांत, वीर, करुण, वत्सल, हास्य, बिभत्स असे विविध रस देखील लावणीत दिसतात. सर्वसाधारणपणे ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज ही तालवाद्ये लावणी गायनात वापरली जातात. शाहिरी लावणी, बैठकीची लावणी, फडाची लावणी असे ढोबळमानाने लावणीचे प्रकार सांगता येतील. बैठकीची लावणी गायिका नर्तकी बैठकीमध्ये सादर करतात. नृत्य, गायन आणि दिलखेचक अदा हे या बैठकीच्या लावणीचं वैशिष्ट्य. या लावणीला तबला, पेटी, तंबुरी इत्यादी वाद्यांची साथ असते. फडाची लावणी हा सर्वज्ञात प्रकार आहे. वाद्यांसह उत्कृष्ट नृत्यांगना, त्यांची अदा या सोबतीला झिलकरी, नाचा, सोंगाड्या इत्यादी कलावंतांची साथ हे या लावणीचं वैशिष्ट्य सांगता येईल. मंडळी, आजच्या कार्यक्रमातली पहिली लावणी ऐकूया, जी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी, गायली आहे लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी आणि लिहिली आहे विष्णू चिखलीकर यांनी. ही लावणी म्हणजे शृंगार आणि महाराष्ट्राच्या लावणी परंपरेतील ठसकेबाज नारीत्वाचं सजीव चित्रण. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात ही लावणी अधिकच रंगतदार झाली आहे. लावणीची भाषा ग्रामीण पण ठसक्याची आहे. लावणीतले शब्द विशेष मराठमोळ्या लावणी शैलीचं प्रतिनिधित्व करतात. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातला जोर, खटके आणि ठसका ही लावणी विशेष बनवतो. त्यांचा या लावणीमधील शब्दांचा केलेला खुमासदार उच्चार, त्यांची तालावरची पकड आणि अंतऱ्याच्या शेवटचा त्यांचा तो लांबवलेला स्वर, हे सगळं केवळ अप्रतिम आहे. ऐकूया मित्रांनो.

यानंतर ऐकूया सुलोचना चव्हाण यांनीच गायलेली आणि त्यांचे पती एस चव्हाण म्हणजेच श्यामराव चव्हाण यांनी स्वरबद्ध केलेली शाहीर सगन भाऊ यांनी लिहिलेली एक सुंदर लावणी. सुलोचना चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुलोचना कदम. त्यांचा जन्म 17 मार्च 1933 रोजीचा. त्यांच्या घरचाच एक मेळा होता श्रीकृष्ण बालमेळा या नावाचा. याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांचं कलाक्षेत्रात पहिलं पाऊल पडलं. पहिले गाणे जेव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 9 वर्षांचं. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका देखील केल्या. त्यांचं माहेरचं नाव होतं सुलोचना महादेव कदम. त्यावेळी त्या सुलोचना कदम किंवा के सुलोचना या नावाने ओळखल्या जायच्या. मला हो म्हणत्यात लवंगी मिरची ही त्यांची पहिली लावणी. ती प्रचंड लोकप्रिय झाली. लावणी गायनातील त्यांच्या कौशल्यामुळे आचार्य प्र के आत्रे यांनी सुलोचनाताई यांना लावणी सम्राज्ञी हा किताब दिला. चपखल आणि फटकेबाद शब्दांना आपल्या आवाजाच्या आणि सुरांच्या माध्यमातून ठसका आणि खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाण अतिशय उत्तम करत. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी विशेषत लावण्यांनी जनसामान्यांच्या हृदयात मानाचे स्थान त्यांनी मिळवलं आहे. माझं गाणं माझं जगणं या नावाचं त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. गायनातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री या पुरस्काराने त्यांना भारत सरकारने 2022 साली पुरस्कारित केलं. यापुढील लावणीचे संगीतकार सुलोचनाताई यांचे यजमान श्यामराव चव्हाण हे दिग्दर्शक होते, संगीतकार देखील होते. त्यांनी एस चव्हाण या नावाने संगीत दिलं. त्यांनी 1955 सालचा कलगी तुरा हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या लावणीचे कवी शाहीर सगन भाऊ पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहीर. कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे ते नावलौकिकास पात्र ठरले. सगन भाऊ यांच्या लावणीतल्या शृंगारात नाजूकपणा आणि संयम अधिक होता. सुलोचना चव्हाण यांचं

कृत्रिम गायन असलेली ही लावणी एक शृंगारिक आणि विरहयुक्त भावनांनी भरलेली कविता आहे. ही लावणी ऐकताना स्त्रीच्या मनातल्या भावना, तिचं एकटेपण आणि प्रियकराच्या प्रतीक्षेतून निर्माण झालेली तिची अस्वस्थता यांचं अत्यंत अचूक चित्रण समोर येतं. तिच्या मनातील प्रेमाची ओढ, रात्र वाट पाहण्याची तगमग आणि एकाकीपण हे सगळं सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातून सुरेलपणे व्यक्त होतं या लावणीत. ही लावणी केवळ एक गीत नसून ती स्त्रीच्या मनाची आणि स्वप्नांची आणि अपेक्षांची अभिव्यक्ती आहे. श्यामराव चव्हाण यांच्या चालीमुळे आणि सुलोचना चव्हाण यांच्या सादरीकरणामुळे ही लावणी अजूनच प्रभावी ठरते. माथ्यावरचा चंद्र ढळला आहे, साख्याची येण्याची वेळ टळून गेली आहे, पण अजूनही ती त्याची वाट पाहते आहे. तो येईल असा दिलासा आहे, पण वेळ उलटून गेला असूनही तो अजूनही आलेला नाही. त्यामुळे तिच्या मनाची निराशा, काळजी, राग आणि त्यात थोडीशी अधीरता मिसळून एक तणावपूर्ण भावना तयार होऊन ती विचारते आहे, कुठवर पाहू वाट सख्याची. लावणी खुलते, सजते ती ढोलकीच्या हलगीच्या साथीने, पण तबल्यावर देखील लावणी अत्यंत सुंदररित्या सजवता येते हे या लावणीने सिद्ध होते. ऐकूया श्रोते हो.

रसिक हो, ही आहे लोकप्रिय गायिका रुक्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी गायलेली एक सुमधुर लावणी. या लावणीचे शब्द, चाल आणि सादरीकरण यामध्ये स्त्रीच्या अंतरंगातील भावना, अपेक्षा आणि एका नवविवाहित किंवा लग्नाळू मुलीची भावना व्यक्त होते. तिला पतीच्या घरी संसार थाटण्यासाठी नांदायला जायचं आहे. लावणीमध्ये नांदायला हा शब्द एका स्त्रीच्या स्वप्नांच्या, अपेक्षांच्या आणि प्रेमाच्या दिशेने वाटचालीचे प्रतीक ठरतो. तिची सौंदर्याची सजावट, तिचे स्वप्नील भावविश्व आणि तिच्या मनात उमलणारी प्रेमभावना हे सगळं शृंगारिकतेच्या माध्यमातून व्यक्त झालं आहे या लावणीत. या लावणीच्या गीतकार वर्षा माचवे यांनी स्त्रीच्या अंतरंगातील भावना आणि नवोढेच्या मनातली उत्कंठा अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केली आहे. त्याचप्रमाणे संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या चालीतील लयबद्धता आणि गायिका रोशन सातारकर यांच्या आवाजातील कोवळेपणा, नखरेलपणा आणि भावनांची अभिव्यक्ती या लावणीला अधिक प्रभावी बनवते. ऐकूया मंडळी.

मित्रांनो, आता ऐकूया स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा हे अप्रतिम भावगीत लिहिणारे कवी मधुसूदन पांडुरंग भावे म्हणजेच कवी म पाम भावे यांनी लिहिलेली एक फरमास लावणी. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ही लावणी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी. ही विनंती आहे एका प्रेमिकेची जी आपल्या सख्याला ओढीनं बोलावत आहे. यात लाजरेपणा आहे, संकोच आहे, पण प्रेमाची तीव्र ओढ देखील आहे. आपल्या रायाकडे, आपल्या दाजीकडे नाना हट्ट करणारी सुंदरी आपल्याला अनेक लावण्यांमध्ये आढळते. कधी तिला कोल्हापुरी साज हवा असतो, तर कधी पदरावरती जरतारीचा नाचरा मोर हवा असतो, कधी काठेवाडी घोड्यावर रायाने आपल्या पुढ्यात बसवावं असं तिला वाटतं, तर कधी गावातल्या टुरिंग टॉकीजमध्ये आलेला शिणुमा बघायला रायानं तिला न्यावं असा तिचा लाडी खाट्ट असतो. पण प्रेमाचा एक न्याराच नमुना या लावणीत आपल्याला दिसतो. तिला आपल्या रायाकडून काही म्हणता काहीही नको. तिचं मागणं फक्त एकच. तिच्या दाजींनी खिनभर म्हणजे क्षणभर फक्त तिच्याजवळ बसावं, गोड बोलावं, गालातल्या गालात प्रेमानं हसावं, बस एवढंच. ती मागणी करते आहे, अर्जव करते आहे, पण तिने तिच्या भावनांवर संयम ठेवला आहे. हा संयमच या लावणीला गोड आणि उदात्त बनवतो. त्यामुळे ही लावणी फक्त शृंगारिक नसून भावनिक अभिव्यक्तीचं एक सुरेल रूप ठरते. कार्यक्रम ऐकणारे आहो तात्या, मामा, आबा, दाजी, जरा सांभाळून ह, बघा तुम्हाला काय म्हणते आहे ही

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आजच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपण ऐकत आहोत संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या, कोळी गीत. मंडळी, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ऐकूया गीतकार कवी देवकीनंदन सारस्वत यांनी लिहिलेली, संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली, सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एका मुलखाच्या लाजऱ्या खानदेशी नारीची एक मस्त लावणी. लावणीचं मुख्य तालवाद्य म्हणजे ढोलकी. फक्त ढोलकी वापरून एखादी लावणी किती परिणामकारक आणि सुंदर करता येऊ शकते याचं ही लावणी एक उत्तम उदाहरण आहे. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या या लावणीमध्ये सुलोचनाताई यांच्या आवाजासह फक्त ढोलकी आहे. सुलोचना चव्हाण यांच्या गायकीत ठसका, आत्मविश्वास आणि भावनांची अभिव्यक्ती स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या आवाजातील जोर आणि लय लावणीला अधिक प्रभावी बनवतात. या मुलखाच्या लाजऱ्या नारीचा नखरा आहे कोल्हापूरचा, चालणं आहे सातारी, पण ही नार आहे मात्र खानदेशी. ऐकूया उत्तम ढोलकीच्या साथीने नटलेली ही सुंदर लावणी.

रसिक हो, यानंतर ऐकूया शाहीर अमर शेख यांनी लिहिलेले, गायलेले आणि संगीतबद्ध केलेले एक अतिशय सुंदर लोकप्रिय स्फूर्तीगीत, आगरी कोळी गीत. 20 ऑक्टोबर 1916 रोजी जन्मलेले शाहीर अमर शेख हे ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचं मूळ नाव. बार्शी येथील गरीब कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. आईच्या तोंडच्या ओव्या ऐकत ते मोठे झाले. गरिबीमुळे कधी बस चालकाबरोबर क्लिनर म्हणून तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावं लागलं. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावं लागलं होतं. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कराडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले आणि मास्टर विनायक यांच्या स्टुडिओमध्ये काम करू लागले. तिथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचं अमर शेख असं नामकरण केलं. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांची कवने ते प्रभावीपणे पेश करत असत. गोवा मुक्ती आंदोलनात देखील त्यांनी मोठे योगदान दिलं. चीनी आणि पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचं प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होतं. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचार कार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. कवितेची अंतर्लय आणि रचना यमक प्रचूर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. ते नुसते मनस्वी कवी नव्हते तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रुजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगवली. ऐकूया रसिक हो, होशियार अशी दीर्घ आरोळी देऊन समुद्रावर दर्याला मच्छीमारीसाठी गेलेल्या आपल्या कोळी बांधवांना वादळी वारा सुटल्याची आणि आपली नाव जोमानं वल्लवीत लवकरात लवकर किनारा सुरक्षितपणे गाठण्याची सूचना आणि स्फूर्ती देणारं शाहीर अमर शेख यांचं हे भन्नाट आगरी कोळी गीत.

श्रोते हो, उन्हाळा आला की सर्वजण फळांचा राजा आंब्याची वाट पाहत असतात. कधी आंब्याचे आगमन होणार आणि कधी एकदा आंबा खायला मिळतो असं सर्वांनाच होतं. आंबा हे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाधिक लोकांच्या पसंतीचं फळ आहे. आंबा हे एक गोड फळ कुठे ना कुठे प्रेम, ओढ आणि शृंगाराचा संकेत देतो. आंब्याचं पिकणं म्हणजे प्रेमाचं वाढणं असं प्रतिकात्मकतेनं समजलं जातं. चला तर मंडळी, आजच्या सुवर्ण महोत्सवी भागाच्या समारोपाला पाडाला पिकलेल्या या अस्सल आंब्याचा रसास्वाद घेऊया या अतिशय लोकप्रिय लावणीतून. रसिकांच्या सर्वाधिक पसंतीची ही लावणी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहे तुकाराम शिंदे यांनी आणि गायली आहे सुलोचना चव्हाण यांनी. या लावणीच्या माध्यमातून नायिका तिची प्रेमाची गोडी आणि थोडी लाजरी असलेली तिची ओढ दाखवते आहे. ही आहे एक अत्यंत साधी सोपी भाषा असलेली 1972 सालची गोड आणि लाघवी लावणी. गायकी, लावणीतले शब्द आणि चालीमधले ताजेपण या लावणीला एक अनोखा स्वाद मिळवून देतात. ऐकूया रसिका.

0: मंडळी, कार्यक्रमाच्या आजच्या सुवर्णमहोत्सवी भागातून आपण संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्यांचा आणि कोळीगीताचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादरकर्ते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

भिन्न. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।